0: समय तक सोचता रहा कि गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने अपनी उम्मत में हालसे में पेचीदा सच पाया। थोड़ी गल नहीं, सोचनी पैनी है, क्योंकि आम तो मुहावरा पंजाबी से इन्हें किसी गाल कड़ो कि सच हुए दुष्ट है, तो असं खिड़े मथे कबूल कर रहे हैं साडा भुजंगी है, कि जे साडा वह भुजंगी है तो आप भुजंगा और की है, जे भुजंगी है साडा बच्चा भुजंगी है तो असं भुजंगा असी सब पा सकता बच्चा, खिड़े मथे कबूल किया। और गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने खिड़े मथे कबूल किया। और ये हकीकत है, दुनिया में अजे ऐसा कोई दुष्ट मांदरी नहीं पैदा होया जो इस मार के सिर चो वो जहर रहे जिड़ी जुल्मा डंग मार दिए, जालमान के दुष्टा डंग मार दे, लाजमी डंग मारे, ये लाजमी जो है कटेगी। इस उफार का, इस जज्बात का अजे दुनिया में जागता है, बेहतर रूप में पता नहीं लेकिन सहजे सहजे पता चल रहा है। तो मैं इस तरह दीवान सच्चानंद ने कहा कि सप के बच्चे ने ये सिर चुकन, इन्हों के सिर कुचल दो। दीवान सच्चानंद का फैसला नोट कर लिया गया, दूजे ने, तीजे ने, चौथे ने करीबन करीबन इस तरह ही राया दी कि ठीक है सजाए मौत दे देनी चाहिए। और तिन सतवें नंबर से बैठा नवाब मलिक कोटला, उन्हें आधा नारा मारे, अब लगे नहीं ये तो मासूम है, इन्होंने क्यों बिगाड़िया। पर जब सारिया ने फैसला कर लिया भी सत के बच्चे ने तो इन्हों का सिर कुचलना है, तो काजी ने भी तस्दीक कर दी जो सिर कुचलना है तो इन्हों दीवारा के चिण के सिर कुचलना है इन्होंने, तो वाकआउट कर गया महफिल देखो निकल गया नवाब मरे कोटला। तो दीवान सच्चानंद कहता रहा नहीं ये सत के बच्चे ने सिर कुचल दो। नवाब मलेर कोटला मुस्लिम, हूं मैं देखदा जब गुरु पंथ संकट है, गुरु पंथ के लाडले संकट देखने, दिल्ली में बैठा जो है जामा मस्जिद का इमाम शाही इमाम उस आदा नारा मार रहा है, जुलम होया तो बहुत वड्डा तशद्दुद होया। तो दीवान सच्चानंद की उम्मत लड्डू वंडती रही, मिठाइया वंडती रही, तो बधाइया दें रही, हैरानगी है तो थोड़ी गल नहीं। फिर मैंने कुछ बोल गुरु ग्रंथ साहब जी महाराज के चो मिलों, तो मैं इन अर्ज करा कि जो कुछ कह रहे हैं थोड़े सामने रखे हैं कि इतिहासिक सबूत तो गुरबाणी के प्रमाण शायद ना आते तो फिर मैं कहने की जरूरत भी नहीं करनी थी। प्रथम गुरु नानक देव जी महाराज कहते हैं हिंदू मूले झूले न्यास कराई व्यास को आसा खोज करा, मूले झूले मूल तो ही भूले, मूल नहीं पकड़ रहे, बुनियाद नहीं पकड़ रहे, झगड़ा की है क्यों है बुनियाद नहीं समझ रहे। झगड़ा तो सी पानी का, चंडीगढ़ का, पंजाबी बोलते इलाकों का, कुछ वाद हकूक का झगड़ा तो यही थे, हिंदू मूले भूले इन्होंने नारा लाया नहीं, ये तो हिंदू सिख का है। और भुल गए, इन्ने आसान फरामोश हो गए कि दिल्ली के चांदनी चौंक दे कोई अपना खून डोल लै कि थोड़े गले का जनेऊ बचे आ रहा, थोड़े मत्थे का तिलक बचे आ रहा, तो उसकी उम्मत कभी ऐसा सोच सकती है। पर जान बुझ के कहते रहे, कहते रहे कि हिंदू सिख झगड़ा है, हिंदू सिख झगड़ा है। गुरु नानक देव जी कहने ना मूल में पकड़ते हैं, मूल की समझ ही नहीं, बुनियाद की समझ नहीं, बुनियाद की है हकीकत की है। और जिथे गुरु नानक देव जी ने यह कह दिया कि हिंदू मूले भूले, हालांकि कुछ होर शब्द भी ने मेरे पातशाह नाल किराड़ा दोस्ती कूड़े कूड़े पाए, हैरानगी हुई मैं किराड़ भी आई किसी बंदे कहते वैश न व्यापारी न। और यह लवज चूंकि पहले पातशाह ने मैं आधार ना मिलता तो शायद मैं ना कहना, तो यह सुना के किसी ऐसा भी ना सोचना है बड़ा तंग दिल जहां बंदा है, नहीं गुरु ग्रंथ साहब से भरोसा रखने वास्ते वाले तो गुरुओं की श्रद्धा रखने वाले चाहिए दारी ने। अच्छे मैं हिंदू उन्होंने वक्त ਵੇਖਾਂਗਾ ਕਿ 22 ਧਾਰ ਦੇ ਰਾਜਿਆਂ ਦੀ ਉਮਤ ਨੇ ਜਾਂ ਫਿਰ ਉਹਨਾਂ ਦੀ ਉਮਤ ਨੇ ਜਿਹਨਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਦੀਵਾਨ ਸੁੱਚਾਨੰਦ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਗੰਗੂ ਬ੍ਰਾਹਮਣ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਚੰਡੂ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਉਹ ਹਿੰਦੂ ਨੇ ਤੇ ਭਗਤ ਨਾਮ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਹੋ ਗਏ ਜੋ ਕੁਛ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਕਿਹਾ ਉਸਦੀ ਅਗਾਂਹ ਪੁਸ਼ਟੀ ਕਰਦੇ ਨੇ ਕੌਣ ਭਗਤ ਸਿਰਮੌਰ ਸ੍ਰੀ ਨਾਮਦੇਵ ਜੀ ਹਿੰਦੂ ਅੰਨਾ ਪੁਰਸੋ ਕਾਣਾ ਦੋਹਾਂ ਤੇ ਗਿਆਨੀ ਪਿਆਣਾ ਹੁਣ ਇਤਨੀ ਗੱਲ ਵੀ ਸਪਸ਼ਟ ਹੈ ਕਿ ਨਾਮਦੇਵ ਹਿੰਦੂ ਘਰਾਣੇ ਚ ਹੈ ਇਤਨੀ ਗੱਲ ਵੀ ਸਪਸ਼ਟ ਹੈ ਕਿ ਨਾਮਦੇਵ ਬਚਪਨ ਦੇ ਛੋਟੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਪੁਜਾਰੀ ਰਿਹਾ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮ ਦਾ ਪੁਜਾਰੀ ਹੋਇਆ ਵਿਆਪਕ ਪ੍ਰਭੂ ਪਰਮਾਤਮਾ ਦਾ ਪੁਜਾਰੀ ਹੋਇਆ ਲੇਕਿਨ ਕਹਿੰਦਾ ਹਿੰਦੂ ਅੰਨਾ ਅੰਧਾ ਸੱਚ ਨੂੰ ਵੇਖਣ ਦੀ ਸਮਰੱਥਾ ਹੀ ਨਹੀਂ ਹੈ ਸੱਚ ਦੀ ਔਰ ਇਹਦਾ ਸਬੂਤ ਸਿਆਣੇ ਹਿੰਦੂਆਂ ਨੇ ਦਿੱਤਾ ਜਿਹੜੇ ਅਖਬਾਰਾਂ ਦੇ ਐਡੀਟਰ ਨੇ ਕਲਮ ਦੇ ਧਨੀ ਨੇ ਜ਼ਬਾਨ ਦੇ ਧਨੀ ਨੇ ਧਨ ਦੇ ਧਨੀ ਨੇ ਪੈਸਿਆਂ ਦੇ ਧਨੀ ਨੇ ਵਪਾਰ ਦੇ ਧਨੀ ਨੇ ਇੱਕੋ ਜ਼ਬਾਨ ਜਦ ਝੂਠ ਬੋਲਣ ਲੱਗੇ ਤੇ ਬਾਰ ਬਾਰ ਨਾਮਦੇਵ ਦੀ ਪੰਕਤੀ ਪੇਟੇ ਆਈ ਹਿੰਦੂ ਅੰਨਾ ਤੇ ਤੁਰਕੂ ਕਾਣਾ ਤੁਰਕ ਅੰਧਾ ਨਹੀਂ ਕਾਣਾ ਸੱਚ ਨੂੰ ਵੇਖਦਾ ਚਲੋ ਇੱਕ ਨਜ਼ਰ ਨਾਲ ਦੇਖਦਾ ਇੱਕ ਅੱਖ ਨਾਲ ਵੇਖਦਾ ਪਰ ਵੇਖਦਾ ਤੇ ਕਿਸੇ ਹੱਦ ਤੱਕ ਤੇ ਸਾਥ ਦਿੰਦਾ ਕਿਸੇ ਹੱਦ ਤੱਕ ਤੇ ਸੱਚ ਨੂੰ ਵੇਖਦਾ ਹੈ ਪਰ ਇਹ ਸੱਚ ਨੂੰ ਬਿਲਕੁਲ ਵੇਖਦਾ ਹੀ ਨਹੀਂ ਇਹ ਤੇ ਸੱਚ ਦੇ ਨੇੜੇ ਨਹੀਂ ਜਾਂਦਾ ਔਰ ਇਹ ਬੋਲ ਨੇ ਨਾਮਦੇਵ ਬਿਲਕੁਲ ਅੰਧਾ ਹੱਦ ਹੋ ਗਈ ਦੋ ਸਾਲ ਤੋਂ ਜਿਹੜੀਆਂ ਮੰਗਾਂ ਤੇ ਦੋ ਸਾਲ ਤੋਂ ਸਾਡੇ ਕੌਮੀ ਲੀਡਰ ਜੋ ਕਹਿੰਦੇ ਰਹੇ ਉਹਦੇ ਚ ਇੱਕ ਲਫ਼ਜ਼ ਵੀ ਐਸਾ ਨਹੀਂ ਕਿ ਹਿੰਦੂ ਸਿੱਖ ਝਗੜਾ ਇੱਕ ਲਫ਼ਜ਼ ਵੀ ਐਸਾ ਨਹੀਂ ਆਇਆ ਲੇਕਿਨ ਸ਼ੋਰ ਮਚਾਇਆ ਰੇਡੀਓ ਨੇ ਟੀਵੀ ਨੇ ਟੀਵੀ ਦਾ ਨਾਂ ਰੱਖਿਆ ਇਹਨਾਂ ਨੇ ਹਿੰਦੂ ਵਿੱਚ ਦੂਰਦਰਸ਼ਨ ਤੇ ਮੈਨੂੰ ਤੇ ਦੂਰਦਰਸ਼ਨ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਸਰਕਾਰ ਦਰਸ਼ਨ ਹੈ ਦੂਰਦਰਸ਼ਨ ਨਹੀਂ ਤੇ ਰੇਡੀਓ ਦਾ ਨਾਂ ਰੱਖਿਆ ਇਹਨਾਂ ਨੇ ਆਕਾਸ਼ਬਾਣੀ ਸਮੇਂ ਸਮੇਂ ਝੂਠ ਬਾਣੀ ਹੈ ਕੋਈ ਆਕਾਸ਼ਬਾਣੀ ਨਹੀਂ ਹੁਣ ਇਹਦਾ ਤੇ ਨਾਂ ਪਹਿਣਾ ਚਾਹੀਦਾ ਝੂਠ ਬਾਣੀ ਹੈ ਉਹ ਸਰਕਾਰ ਦਰਸ਼ਨ ਹੈ ਤੇ ਕੋਈ ਦੂਰਦਰਸ਼ਨ ਨਹੀਂ ਤੇ ਕੋਈ ਆਕਾਸ਼ਬਾਣੀ ਨਹੀਂ ਔਰ ਇਤਨੀ ਵੱਡੀ ਜਿਹੜੀ ਗਲਤ ਬਿਆਨੀ ਹੈ ਸਤਾਧਾਰੀਆਂ ਨੂੰ ਇਤਨੀ ਵੀ ਸੋਚਣੀ ਨਹੀਂ ਆਈ ਬੀਸਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਯੁੱਗ ਹੈ ਲੋਕੀ ਸਿਆਣੇ ਹੋ ਗਏ ਨੇ ਸੋਚਦੇ ਨੇ ਸਮਝਦੇ ਨੇ ਉਸ ਜ਼ਮਾਨੇ ਦੀ ਗੱਲ ਪਏ ਕਰਦੇ ਜਦੋਂ ਮਨੁੱਖ ਜੰਗਲਾਂ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੇ ਸਨ ਤੇ ਮਨੁੱਖਾਂ ਨੂੰ ਜੰਗਲੀ ਆਖਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ ਜੰਗਲ ਦੇ ਜ਼ਮਾਨੇ ਦੀ ਗੱਲ ਕਰਦੇ ਇੰਨਾ ਝੂਠ ਇਸ ਝੂਠ ਨੂੰ ਕਿਸਨੇ ਮੰਨਣਾ ਕਿਸਨੇ ਕਬੂਲ ਕਰਨਾ ਤੇ ਘੁੰਮਦਿਆਂ ਫਿਰਦਿਆਂ ਬਾਹਰ ਮੈਨੂੰ ਅਨੇਕਾਂ ਇਸ ਢੰਗ ਦੇ ਕੁਛ ਵੀਰ ਮਿਲੇ ਤਾਂ ਹਿੰਦੂਆਂ ਨਾਲ ਤਲੁਕ ਰੱਖਦੇ ਸਨ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਗੱਲ ਸਾਨੂੰ ਸਮਝ ਆ ਰਹੀ ਹੈ ਸੱਚ ਹੌਲੇ ਹੌਲੇ ਦਿਖਾਈ ਦੇ ਰਿਹਾ ਮੈਂ ਤਾਂ ਠੀਕ ਹੈ ਸ਼ੁਕਰ ਹੈ ਤੁਹਾਡੀਆਂ ਧੁੰਦਲੀਆਂ ਅੱਖਾਂ 'ਚ ਕੋਈ ਥੋੜ੍ਹੀ ਥੋੜ੍ਹੀ ਰੋਸ਼ਨੀ ਆਉਣ ਲੱਗੀ ਸਾਨੂੰ ਸੱਚ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਲੱਗ ਪਿਆ ਸਾਨੂੰ ਜੋ ਅਸਲੀਅਤ ਦਾ ਬੋਧ ਜੋ ਹੈ ਆਉਣ ਲੱਗ ਪਿਆ ਵਰਨਾ ਆਦਿ ਕਾਲ ਤੋਂ ਐਸਾ ਦੇਖਣ ਵਿੱਚ ਆਇਆ ਆਦਿ ਕਾਲ ਤੋਂ ਮੁਰਾਦ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਤੋਂ ਕਿ ਮੁਖਾਲਫਤ ਆਰੰਭ
1: ਹਿੰਦੂ ਅੰਨਾ ਤੁਰਕੂ ਕਾਣਾ ਦੋਹਾਂ ਤੇ ਗਿਆਨੀ ਸਿਆਣਾ ਜਿਹਦੇ ਕੋਲ ਗਿਆਨ ਹੈ ਸੱਚ ਦਾ ਈਸ਼ਵਰ ਦਾ ਸਾਧ ਤੈਨੂੰ ਵਾਸਤਵਿਕ ਸਿਆਣਾ ਤੇ ਹੋਈ ਹੈ ਨਾਮਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬਕੇ ਤੇ ਪੱਥਰ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਮੰਨ ਲਏਗਾ ਸੱਚ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ ਪੱਥਰ ਨੂੰ ਮੱਥਾ ਟੇਕ ਲਏਗਾ ਸੱਚ ਨੂੰ ਮੱਥਾ ਨਹੀਂ ਟੇਕਦਾ ਸੱਚਾਈ ਨੂੰ ਮੱਥਾ ਨਹੀਂ ਟੇਕਦਾ ਸੱਚਾਈ ਕੀ ਹੈ ਇਹਦੇ ਬਾਰੇ ਸੋਚਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਔਰ ਸੱਚ ਦੇ ਹੱਕ ਵਿੱਚ ਨਾਰਾ ਬੁਲੰਦ ਕਰਨ ਦੀ ਵੀ ਜੋ ਹੈ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਔਰ ਖਾਸ ਕਰਕੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਸਮੇਂ ਕਰਨੀ ਕੁਛ ਮਾਸ਼ਾ ਅਖਬਾਰਾਂ ਨੇ ਤਾਂ ਇਸ ਢੰਗ ਦਾ ਝੂਠ ਬੋਲਿਆ ਕਹਿਣਾ ਹੀ ਪਿਆ ਕਿ ਰੋਮ ਰੋਮ ਦੇ ਝੂਠ ਇਤਨਾ ਸਮਾ ਗਿਆ ਕਿ ਹੁਣ ਸੱਚ ਬਿਆਨ ਕਰਨਾ ਇਹਨਾਂ ਲਈ ਬਹੁਤ ਔਖਾ ਹੈ ਔਰ ਇਸ ਝੂਠ ਦਾ ਹੀ ਪਸਾਰਾ ਸਮੁੱਚੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਆਉਂਦਾ ਰਿਹਾ ਤੇ ਸਾਡੀ ਇੱਕ ਗਲਤ ਤਸਵੀਰ ਜੋ ਬੜੇ ਸੋਹਣੇ ਢੰਗ ਨਾਲ 500 ਸਾਲ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਤਾਮੀਰ ਕੀਤੀ ਸੀ ਬਣਾਈ ਸੀ ਉਹ ਸਾਰੀ ਸੀ ਉਹਨੂੰ ਇਹਨਾਂ ਨੇ ਦਾਅਵੇ ਕੀਤਾ ਝੂਠ ਬੋਲ ਬੋਲ ਕੇ ਝੂਠ ਲਿਖ ਲਿਖ ਕੇ ਸਿੱਖ ਦਾ ਸੋਹਣਾ ਤਸਵਰ ਸਿੰਘ ਦੀ ਸੋਹਣੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਇਹ ਪਰਉਪਕਾਰੀ ਇਹ ਦਿਆਲੂ ਇਹ ਉਸਾਰੂ ਰੁਚੀਆਂ ਦਾ ਮਾਰਗ ਇਹ ਵੀਰ ਰਸ ਦਾ ਜੋ ਹੈ ਦਾਨੀ ਤੇ ਇਹਦੀ ਜਿਹੜੀ ਤਸਵੀਰ ਧੁੰਦਲੀ ਪੇਸ਼ ਕੀਤੀ ਇਹ ਤੇ ਡਾਕੂ ਹੈ ਤੇ ਜ਼ਾਲਮ ਹੈ ਤੇ ਜਾਬਰ ਹੈ ਇਸ ਢੰਗ ਦਾ ਗਲਤ ਰੂਪ ਪੇਸ਼ ਕੀਤਾ ਤੇ ਜਵਾਬ ਦੇ ਸਾਡੇ ਕੋਲ ਕੁਛ ਨਹੀਂ ਨਾ ਕੋਈ ਅਖਬਾਰ نہ ریڈیو نہ ٹی وی، تو غلط تصویر بن دی گئی بن دی گئی. اور کھما کرنی 500 سال دا سڈا سنہری اتہاس ان 2 سالاں دے دھواں دھار جھوٹے پرچار نے دعوی کیتا. تے میں اج تھوڑے چرن چ بینتی کراں گا کہ 2 سال انہوں نے جھوٹ بول کے جڑا سڈا اتہاس دعوی کیتا ہے، اسی یہ سنگھ صاحبان دی بلائی ہوئی اس کنوینشن دے وقت تو ود اکترتا تے سمرتھن دے کے انہاں دعواں نوں توڑنا ہے جڑے داغ انہوں نے 2 سال دے لائے نے جھوٹ بول بول کے. تو خیر میں سنکھیپ دے جو ہے عرض کراں، صاحباں دا اج جڑا پاون پوتر واقع آیا وہ گل اینی ہے کہ من جس دے نیڑے آوے اس دا پرباو قبول کردا ہے. من پرماتما دے نیڑے ہے، نہیں پدارت دے نیڑے ہے. تو پدارت دا پرباو زیادہ، پدارت جھوٹ تے جھوٹے پدارتھاں دا جنہاں دے تے زیادہ پرباو ہے وہ اج بھی گرو دا ساتھ نہیں دے رہے، اج بھی پنتھ دا ساتھ نہیں دے رہے. تے پھر میں لفظ دوہرا دیاں، صاحب سنکٹ وے سیوک بھجے، چڑن کال نے جیوے دو کل لجے. مالک سنکٹ بیچا ہے، پنتھ سنکٹ بیچا ہے، گرو سنکٹ بیچا ہے، تے تم اج نسے تے بھجے. بڑے بڑے سنت منت ڈیرے دار اس دیش دے ساری امت دے موجود نے جنہاں دے قدماں دے متھا ٹیکدے ہاں اسی تھکدے نہیں. دیکھنا کرنی ہوں دیکھنا ہے کہ اس وپتا دے سمے کون کون ساتھ دیندے نے، کہ صرف اپنی پوجا ہی کرانی ہے انہاں نے، صرف سڈے مستق انہوں نے اپنے قدموں کو چکانے ہیں، یا اس وپتا دے سمے ساتھ بھی دیندے نے. اس کنونشن دے سارے سدا پتر دیتا گیا، راجیاں پرچارکاں پربندکاں سنتاں منتاں تے تمام گرمت ہتیشیاں سدا دیتا گیا. تے میں اتوں یہ 2 لفظ جو ہے اس واسطے تھنوں یاد کرا رہا کہ کون ساتھ دے رہا ہے، کون آئے گا، کون آہ دا نعرہ جو ہے ماردا ہے بے ظلم ہے. وہ اج بھی گرو دا ساتھ نہیں دے رہے، اج بھی پنتھ دا ساتھ نہیں دے رہے. تے پھر میں لفظ دوہرا دیاں، صاحب سنکٹ وے سیوک بھجے، چرن کال نے جیوے دو کل لجے. مالک سنکٹ بیچا ہے، پنتھ سنکٹ بیچا ہے، گرو سنکٹ بیچا ہے، تے تم اج نسے تے بھجے. بڑے بڑے سنت منت ڈیرے دار اس دیش دے ساری امت دے موجود نے جنہاں دے قدماں دے تے متھا ٹیکدے ہاں اسی تھکدے نہیں. دیکھنا کرنی ہوں دیکھنا ہے کہ اس وپتا دے سمے کون کون ساتھ دیندے نے، کہ صرف اپنی پوجا ہی کرانی ہے انہوں نے، صرف سڈے مستق انہوں نے اپنے قدموں کو چکانے ہیں، یا اس وپتا دے سمے ساتھ بھی دیندے نے. اس کنونشن دے سارے سدا پتر دیتا گیا، راجیاں پرچارکاں پربندکاں سنتاں منتاں تے تمام گرمت ہتیشیاں سدا دیتا گیا. تے میں اتوں یہ 2 لفظ جو ہے اس واسطے تھوڑا یاد کرا رہا کہ کون ساتھ دے رہا ہے، کون آئے گا، کون آہ دا نعرہ جو ہے ماردا ہے بھائی ظلم ہویا ہے، تشدد ہویا ہے، انرتھ ہویا ہے، انیائے ہویا ہے بہت وڈا. اور میں تھان تھان تے بول کے آیا کہ سڈے دیش کی سینا بنگلہ دیش کے 90,000 پاکستانی سینا دا آتم سمرپن کرا سکتی ہے. یہ کل 50-60 صرف بندوق داری جنہوں کے بارے میرا ہی جھوٹ بولیا جا رہا ہے کہ انہوں کو اے بھی سی اے بھی سی اے بھی سی. انہوں پکڑن یا مارن لئی اکال تخت کیا ڈھانا لازمی سی، ضروری سی، جاگدا نیت ہی تیڑی سی. میں غالباً 2 سال پرانی گل ہے، مینو پرکرما کسی نے ایک پستک دیتی سی بھیٹ بیگانی جی، بھائی میں لکھی ہے تو تسی لو تھوں بیٹا. میں اس پستک نو تھوڑے جہ سفے پڑھ کے تے چل رہا سی، ستے سدھ مل گئے ادو جتھے دار سادھو سنگھ جی پورا او سن آئے سباوت. تے مینو کہن لگے مسکین جی ادب دے نال چلو، تسی پستک پڑھ کے کدی سجے ہو رہے کھبے ہو رہے ہو، یہ پرکرما ہے دربار صاحب دی، تے پتہ نہیں نہ پتھراں دے تھلے کتنے دے سر پئے نے، تسی ادب دے نال چلو. کتاب پھر کمرے چ پڑھ لینا. میں کہ چنگا ہے جتھیدار صاحب، تسی احساس کرا دیتا مینوں، واقعی مینوں ادب نال چلنا چاہیے، کیونکہ ایک ایک سل دے تھلے پتہ نہیں کتنے دے سر نے. اج کدھر وہ زندہ آدھے تو میں انہوں نے کہنا، تسی ادو مینوں کہا سی سلان دے تھلے بٹھیرے دے سر نے، پر ہن تے سلان دے اوپر بھی کئی دے سر پے گئے. ایک ایک سل پتہ نہیں کتنے کتنے سراں دے نال تعمیر ہوئی ہے بنی ہے. واقعی یہ پرکرما مہان ہے, یہ دا ایک ایک انچ مہان ہے اور اس دا ایک ایک انچ پوجن یوگ ہے, سنمان کرن یوگ ہے, سجدہ کرن جو ہے یوگ ہے. صاحب شری گرو گوبند سنگھ جی مہاراج اپنی میرا ورتاو کلا ورتاو سانو تارس بتاو. اتنی گل سپشٹ ہے کمزور نہیں آسی کہ کمزوری دا احساس بھی اپنے دل چکڑ لینا, کیونکہ جڑا قدرتی گل ہے تان ہین ہوندا ہے نا وہ مان ہین ہوندا ہے. قدرتی نیم ہے, ربی نیم ہے, جتھے تان نہیں نا اتھے مان کا دا. تے چاروں پاسے اس طریقے کی دشا بنی تے آوازیں نے تے قوم نتانی ہو گئی. تے میں پھر عرض کراں نتانے نہیں آسی, کیونکہ نتانا تے نمانا ہوندا ہے, مان تے اتھے جتھے تان ہے. ستگر کی ایک بڑی قیمتی پنکتی, تان مان دیوان ساچا نام کی رب تے. سڈے کول تان مان ہے کیڑا؟ سچ دا, سچائی دا, اپنے گرو دا. سڈے کول تان ہے. یہ گل وکری ہے کہ سڈے دیش دے عالم لوگاں نے سیانے نے تان کئی طرح دے منے نے. دھن دا تان, تن دا تان, راجسی تان, روحانی تان, مانسک تان, بودھک بل, دماغی تان, اس طرح دے تان مننے نے. تے تان جیسا بھی ہوگے مان مل جاندا ہے, مان دی پراپتی ہو جاندی ہے. دھن ہے کولوں, چار کوڑیاں ہیں, لوکی پوجا پرتشٹا کردے نے, کو کو نہ وڈا مایا وڈیا آئی, لوکی مہما کرن لگ پیندے نے. دھن چونکہ اپنے آپ دے چ ایک تان ہے, اس واسطے مان اس دی پرکرما کردا ہے. تن دا تان پہلوانا کول ہوندا ہے, یہ بھی اپنے آپ دے چ ایک تان ہے, تو سنمان اس دی پرکرما کردا ہے. راجسی تان ایک مور جیا بندہ, کبڑ جیا بندہ یا مورخ جیا بندہ سنگھاسن تے بیٹھ گیا, کرسی تے بیٹھ گیا, تو ہن مان تے ہے, او دی پرتشٹا, او دی جو ہے پوجا, اس دا جو ہے سنمان. کرسی دا سنمان ہے, ستا دا سنمان ہے. دماغی تان کوی ہے, دارشنک ہے, فلاسفر ہے, اپنے آپ دے چ ایک تان ہے, تو مان تے ہوگے گا, قدرتی گل ہے. تو میں ایک وچار تھوڑے سامنے ہوں رکھن لگا. کہندے نے بہادر شاہ نے صاحب گرو گوبند سنگھ جی مہاراج نال دوستی پائی, سدگر دے چرنا تے متھا ٹیکیا اورنگزیب دے لڑکے نے. جتھے اورنگزیب نے اپنے پتا نو قید کر کے تے راج پاٹھ پراپت کیتا, اتھے جد اس دا بچہ بہادر شاہ جوان ہویا تے اورنگزیب نو ڈر ہویا بھی میں بڈھے پیو نو قید کر کے وہ تخت کھویا سی, کدھر میرا یہ جوان بچہ میرے کو کھو کے تخت تے نہ بیٹھ جائے تو مینوں جیل چ پا دے. انہیں اپنے پتر نو جوان ہوندیاں قید کر دیتا سی بہادر شاہ نے. خیر بہادر شاہ جب تخت تے بیٹھا تے انہیں پرانے دھونے دھون کی کوشش کی تھی, جو ودیکیاں گرو گوبند سنگھ جی مہاراج دے نال ہوئیاں اس وقت دی حکومت تو. بہادر شاہ نے اس کی کھما منگی, دوستی پائی, سکھ بنیا. ایک دن اتنا سنمان کیتا کہ اپنے تخت دیتے گرو گوبند سنگھ جی مہاراج نے بٹھایا تے آپ بیٹھ گیا سامنے دوجے چھوٹے سنگھاسن تے. محفل دیوان وچ بیٹھا ہویا, سبھا وچ بیٹھا ہویا سید جو دینی تعلیم دیندا سی بہادر شاہ نو, شرع دے قانون دی واقفیت دیندا سی بہادر شاہ نو, وہ آپے تو باہر ہویا. سوچدا اس تخت دتے بہادر شاہ نے مینو کدی نہیں بٹھایا, جس دتے بہادر شاہ نے گرو گوبند سنگھ جی مہاراج نو بٹھایا, مینو نہیں کدی بٹھایا. جبکہ میں دینی تعلیم دینا, شرع دا قانون اس دا بودھ دینا, کہ اے فقیر جس دا سڈے غالباً مذہب نال کوئی نیڑے دا واسطہ نہیں, سنگھاسن تے بٹھایا. गुस्सा बहादुर शाह ते नहीं कट सकया, ते गुस्सा कदन लग पया गुरु गोबिंद सिंह जी महाराज ते। ते कहिंदा है एह वली अल्लाह तुसी दसवें गुरु नानक हो, थानू लोकी पैगंबर जान के पूजदे ने, पर ए दसो थोड़े कोल करामात की है, शक्ति की है, ताकत की है? ते आखिर ताकत नूं ही सजदे आउंदे ने, तान दा ही मान आउंदा है। करामात ही खुदा है, ते थोड़े कोल करामात की है? पादरशाह इस महफिल विच बैठा ते सैयद दा प्रश्न सुन के हक्का बक्का रह गया। सतगुरु कहिंदे सैयद तू करामात वेखनी है ना? कहिण लगा हां करामात वेखनी है। भाई साहब भाई संतोख सिंह जी ने इस सारी वार्ता नूं कलम बंद कीता है गुरु प्रताप सुरगई दे। मारे बख्शे देर बहीना, तिस मुख में लख अजमत पीना। तू अजमत वेखनी है, करामात वेखनी है, ते सैयद करामात वसदी है बहादुर शाह दे मूंह दे च। इहदे मूंह दे चों बोल निकलदे ने ते हजारां बंदे मनण नूं तैयार हो जांदे ने। चाहे जिन्हों मार देवे, चाहे जिन्हों बख्श देवे, करामात है और की है। एक बंदा हजार दफा बोल रहा है ते कोई एक बंदा भी मनन नूं तैयार नहीं, ते एक बंदा एक दफा मन बोल रहा है ते हजारा बंदे हाथ जोड़ के खड़े हो, ते करामात नहीं ते और की है? उर्दू का एक शायर कहता है, किसी के एक आंसू पर हजारों दिल तड़पते हैं, किसी का उम्र भर रोना यूं ही बेकार जाता है। ऐसा हो जाता है कई दफा। तो सैयद औखा होकर कहने लगा भी ये करामात ते बहादुर शाह दी हो गई ना, उदी जबान दी जो कुछ बोले हजारा बंदे मनन नूं तैयार ने, थोड़े विच की है? ते महाराज कहने लगे फिर हुण तू जरूर ही करामात वेखनी है। हां करामात वेखनी है। सतगुरु ने जेब विचों सोने दी मोहर कढ़ी। उस वक्त जो सिक्का चलदा सी उहदा नाम मुगलां ने दीनार रखिया होया सी, अरब दे जो सिक्का चलदा उहदा नाम दीनार। इंज मोर नू सामने करके सतगुरु कहन लगे, पिख दीनार जो हाथ हमारे, त्यो अजमत लियो दुती विचारे। वेखदा ते सोने दी मोर दीनार ऐ करामात है, समुचे संसार दी हल चलदा ए मरकज ते केंद्र है। आम राजनीतिक दुनिया विच वी इसकी बड़ी गल है, शाम दाम दंड भेद। चाणक ने गल लिखी है बड़ी कीमती कि पालना है किसी नूं काबू करना है ते किवें करिए, राजनीति दे चार गुर उसने दसे ने। शाम पहले ते उहदी शरण पै जा, उहदे कोल चले जा, उहनूं हाथ जोड़ के हलेमी नाल उहनूं कह दो असीं तेरे अपने आ, इस ढंग नाल उसनूं काबू कर लो, उहदी शरण पै के उहनूं काबू कर लो। एक तरीका राजनीति दा है शाम दाम, ते जे उस ढंग नाल नहीं काबू आंदा तां पैसे दे दो, कुछ दान दो, तो चार कौड़ियां दे दो, बिक जाएगा, खरीदिया जाए, बड़े बड़े बिक जाते हैं बंदे की आखिर कीमत आती, जिवें बाजार विच माल पे है ना, कोई सस्ता है कोई महंगा है, गुस्साती माल कई बंदे सस्ते बिक जाते हैं, कोई महंगे बिक देना बिक देना। और करीबन करीबन अज तक दा ते असीं अपना भी कौमी इतिहास देखते आए हैं कि साडे च बड़े बड़े राजनीतिक बिक जाते रहे। यह गल वखरी है, किसी नूं धन नाल, किसी नूं बहुता धन, किसी नूं कुर्सी बिक जाते रहे। मुल सी उन्हां दा, उन्हां दा ईमान अमुल नहीं सी, उहदी कीमत सी, कोई खरीद सकदा सी। राजनीति दा यह एक गुण है, चार गुण भी किवें अगले नूं काबू करना है। शाम पहले तो उहदी शरण पै जाओ, उहनूं हथ जोड़ो, उहदी परिक्रमा करो, और इस हद तक हाथ जोड़ो, इस हद तक उसके पैरी पाओ कि उन्हें विश्वास हो जाए, फिर काबू कर लो। शाम दान नहीं काबू आता, हम पैसे दो धन दो, शाम दान फिर दंड, पैसों नाल नहीं काबू होया, शर्म पया नहीं काबू होया, सजा दो दंड दो। जे दंड देन नाल सजा देन नाल हमला करने नाल भी काबू नहीं होया, ते भेद हुण फेद पाओ पाड़ो। राजनीति दे चार ਗੁਰ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਆਧਾਰ ਤੇ ਰਾਜਨੀਤੀ ਚੱਲਦੀ। ਚਾਣਕ ਨੇ ਆਪਣੇ ਚਾਣਕ ਨੀਤੀ ਦਰਪਣ ਵਿੱਚ ਇਹ ਚਾਰ ਲਿਖੇ ਨੇ, ਸ਼ਾਮ ਦਾਮ ਦੰਡ ਭੇਦ। ਤੇ ਮੈਂ ਗੁੰਮ ਕਰਕੇ ਦੇਖਿਆ ਕੁਛ ਸਿੱਖ ਤੇ ਇੰਜ ਕਾਬੂ ਹੋ ਗਏ ਨੇ, ਸਤਾਧਾਰੀਆਂ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਉਪਮਾ ਕਰ ਦਿੱਤੀ, ਤੁਸੀਂ ਮਹਾਨ ਹੋ ਜੀ, ਤੁਸੀਂ ਬੜੇ ਕਿਰਤੀ ਹੋ ਜੀ, ਤੁਸੀਂ ਬੜੇ ਉਸਾਰੂ ਰੁਚੀਆਂ ਦੇ ਮਾਲਕ ਹੋ, ਇਹ ਹੋ ਉਹ ਹੋ, ਤਾਰੀਫਾਂ ਇਸ ਢੰਗ ਦੀਆਂ ਕੀਤੀਆਂ, ਕਾਬੂ ਹੋ ਗਏ। ਤੇ ਕਈ ਦਮਣਿਆਂ ਨਾਲ ਦਿੱਤੇ ਨੇ ਆ ਜਿਹੜੇ ਸਰਬੱਤ ਦੁਸ਼ਟ ਕਨਵੈਨਸ਼ਨ ਪਿੱਛੇ ਹੋਈ ਹੈ, ਉਹਦੇ ਚ ਇੱਕ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਇਆ ਇੱਕ ਇੱਕ ਬੰਦੇ ਨੇ ਲਿਆ ਰਾਏਪੁਰ ਤੋਂ, ਰੌਲ ਕਿਲ੍ਹੇ ਤੋਂ, ਔਰ ਕੁਛ ਹੋਰ ਮੱਧ ਭਾਰਤ ਦੇ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਆਏ। ਸਟੇਟ ਗੌਰਮੈਂਟ ਨੇ ਇੱਕ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਇਆ ਇੱਕ ਇੱਕ ਬੰਦੇ ਨੂੰ ਦਿੱਤਾ ਆਉਣ ਜਾਣ ਦਾ ਕਿਰਾਇਆ, ਇੱਕ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਇਆ। ਤੇ ਮੈਨੂੰ ਫਿਰ ਉੱਥੇ ਉਹਨਾਂ ਸ਼ਹਿਰਾਂ ਚ ਕਹਿਣਾ ਪਿਆ ਇਹ ਤੇ ਸਭ ਬੇਈਮਾਨ ਜਾ ਰਹੇ ਨੇ, ਕਿਉਂਕਿ ਇਹਨਾਂ ਦਾ ਇਮਾਨ ਤੇ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਏ ਨੇ ਖਰੀਦ ਲਿਆ, ਤੇ ਹੁਣ ਜਿਹੜੀ ਕਨਵੈਨਸ਼ਨ ਹੋਣੀ ਹੈ ਉਹਦੇ ਸ਼ਮਾਂ ਦੇ ਪ੍ਰਵਾਨੇ ਜਾਣਗੇ, ਜਲਣ ਲਈ ਜਾਣਗੇ, ਉਹ ਪ੍ਰਵਾਨੇ ਜਾਣਗੇ, ਉਹ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਬੇਈਮਾਨ ਨਹੀਂ ਜਾਣਗੇ। ਆਮ ਦਾਮ ਦੰਡ ਸਜ਼ਾ ਦਿਓ, ਮਾਰੋ। ਬੇਸਰ ਸਟੇਟਾਂ ਨੇ ਇਸ ਢੰਗ ਦਾ ਵੀ ਕੀਤਾ, ਜਲੂਸ ਨਹੀਂ ਨਿਕਲਣ ਦਿੱਤੇ, ਤਸ਼ੱਦਦ ਕੀਤੇ, ਲਾਠੀ ਚਾਰਜ ਹੋਈ, ਗੋਲੀਆਂ ਚੱਲੀਆਂ, ਸਭ ਕੁਛ। ਸ਼ਾਮ ਦਾਮ ਦੰਡ ਤੇ ਭੇਦ ਪਾੜੋ। ਤੇ ਮੈਂ ਇੱਥੇ ਦੇਖਦਾ ਪਿਆ ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਫ, ਇੱਕ ਦੂਜੇ ਦੇ ਖਿਲਾਫ ਦੂਜਾ, ਤੀਜੇ ਦੇ ਖਿਲਾਫ ਤੀਜਾ, ਚੌਥੇ ਦੇ ਖਿਲਾਫ, ਇਹ ਸਿਲਸਿਲਾ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ। ਹੁਣ ਇਸ ਵਕਤ ਜੇ ਬਾਗ ਡੋਰ ਪੰਜ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬਾਨ ਨੇ ਸੰਭਾਲੀ ਹੈ, ਤੇ ਹੁਣ ਤੁਸੀਂ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਸਹਿਯੋਗ ਦੇਣਾ, ਇਤਨੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦਾ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ। ਮੈਂ ਇਹ ਵੀ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਠੀਕ ਹੈ ਪੰਜ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬਾਨ ਵੀ ਆਖਰ ਮਨੁੱਖ ਨੇ, ਇਨਸਾਨ ਨੇ, ਕਿਸੇ ਥਾਂ ਭੁੱਲ ਹੁੰਦੀ ਦਿਖਾਈ ਦੇਵੇ ਤੇ ਹਲੇਮੀ ਦੇ ਜਜ਼ਬੇ ਚ, ਬਰਾਦਰਾਨਾ ਜਜ਼ਬੇ ਚ ਗੱਲ ਕਰੋ, ਇਹ ਕੀ ਕਿ ਟੁੱਟ ਕੇ ਪਾਓ ਤੁਸੀਂ ਉਹਨਾਂ ਤੇ, ਔਰ ਕੌੜੇ ਲਫ਼ਜ਼ਾਂ ਨਾਲ ਪੇਸ਼ ਆਓ, ਇਹ ਸਿਲਸਿਲਾ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ, ਇਤਨੀ ਮੈਰਜ਼ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਫਿਰ ਇਹ ਵੀ ਨਹੀਂ ਉਹ ਲੀਡਰ ਠੀਕ ਹੈ, ਉਹ ਨਹੀਂ ਠੀਕ, ਉਹ ਠੀਕ ਹੈ, ਉਹ ਨਹੀਂ ਠੀਕ, ਇੱਥੇ ਤੁਸੀਂ ਪਾੜ ਦਾੜ ਕਰਦੇ ਜਾਓ, ਔਰ ਪਾੜਨ ਵਾਲੇ ਇੱਥੇ ਸੈਂਕੜੇ ਆਏ ਹੋਏ ਨੇ ਸਪੈਸ਼ਲ ਪੇਡ, ਜਿਹਨਾਂ ਦਾ ਕੰਮ ਹੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਧੰਦਾ ਹੀ ਹੈ, ਰਾਜਨੀਤੀ ਦਾ ਇੱਕ ਗੁਣ ਹੈ ਇਹ, ਸ਼ਾਮ ਦਾਮ ਦੰਡ ਭੇਦ, ਭੇਦ ਪਾਓ, ਭਰਾ ਨੂੰ ਭਰਾ ਨਾਲ ਤੋੜੋ, ਵਿੱਚ ਪਾੜੇ ਪਾਓ, ਰਾਜਨੀਤੀ ਦਾ ਇਹ ਗੁਣ ਹੈ ਕਿ ਸਾਡੇ ਵਿੱਚ ਜਮ੍ਹਾਂ ਕਰਨੀ ਭੇਦ ਪਾਇਆ ਹੈ। ਹੁਣ ਤਾਂ ਮੈਂ ਇਤਨੀ ਅਰਜ਼ ਜ਼ਰੂਰ ਕਰਾਂ ਕਿ ਫਲਾਣੇ ਦੇ ਨਾਂ ਦਾ ਅਕਾਲੀ ਦਲ, ਫਲਾਣੇ ਦੇ ਨਾਂ ਦਾ ਅਕਾਲੀ ਦਲ, ਇਹ ਸਾਰੇ ਨਾਂ ਹਟਾ ਕੇ ਬਸ ਸਿਰਫ ਅਕਾਲੀ ਦਲ, ਕਿਉਂਕਿ ਫਿਰ ਵੀ ਪਾੜਾ ਪੈਣਾ ਹੈ ਤੇ ਭੇਦ ਬਹਿ ਰਹਿਣਾ ਹੈ, ਔਰ ਤਾਂ ਗੱਲ ਸਮਝਦੇ ਚ ਆਏਗੀ ਕਿ ਵਾਕਈ ਏਕਤਾ ਹੈ, ਵਰਨਾ ਰਾਜਨੀਤਿਕ ਸਫਲ ਹੋ ਗਏ ਬੇ ਟੁਕੜੇ ਟੁਕੜੇ ਕੀਤਾ। ਸਿੱਖ ਕਿਵੇਂ ਕਰਨੀ, ਕਿਧਰੇ ਕਿਧਰੇ ਮੈਂ ਦੇਖਦਾ ਟੁੱਟੇ ਹੋਏ ਨੇ, ਪਾਟੇ ਹੋਏ ਨੇ, ਔਰ ਰਾਜਨੀਤੀ ਨੇ ਪਾੜਿਆ, ਔਰ ਇਹ ਚਾਰੇ ਗੁਰ ਮੌਜੂਦਾ ਰਾਜਨੀਤੀ ਨੇ ਵਰਤੇ ਨੇ, ਇਤਨੀ ਮਿਹਨਤ ਕਰਨੀ। ਕਿਧਰੇ ਕਿਧਰੇ ਉਹ ਸ਼ਰਨ ਪਏ ਨੇ, ਕਿਉਂਕਿ ਮੈਨੂੰ ਵੀ ਕੁਝ ਚੰਗੇ ਚੰਗੇ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਿਤ ਬੰਦੇ ਆ ਕੇ ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਗਿਆਨੀ ਜੀ ਤੁਸੀਂ ਕਥਾ ਵਾਚਕ ਗੁਰਬਾਣੀ ਦੀ ਕਥਾ ਕਰਦੇ ਹੋ ਤੇ ਤੁਸੀਂ ਕਿਹੜੇ ਪੁੱਠੇ ਪਾਸੇ ਪੈ ਗਏ। ਤੇ ਮੈਂ ਕਿਹਾ ਜਿਸ ਪਾਸੇ ਮੈਂ ਪਿਆ ਇਹ ਕਿਆ ਪੁੱਠਾ ਪਾਸਾ ਜਾਂਦਾ ਕਿੱਥੇ ਹੈ, ਪਹਿਲੇ ਮੈਨੂੰ ਦੱਸ ਦੇ ਕਿ ਮੰਜ਼ਲੇ ਮਕਸੂਦ ਕੀ ਹੈ, ਇਹਦਾ ਟਿਕਾਣਾ ਕੀ ਹੈ। ਜੋ ਕੁਛ ਮੈਂ ਕਹਿ ਰਿਹਾ ਇਤਨਾ ਹੀ ਹੈ ਨਾ ਕਿ ਕੌਮ ਨੂੰ ਆਪਣਾ ਹੱਕ ਮਿਲੇ, ਕੌਮ ਤੇ ਤਸ਼ੱਦਦ ਹੋਇਆ, ਜ਼ੁਲਮ ਹੋਇਆ, ਕੌਮ ਨਾਲ ਬੇਇਨਸਾਫੀ ਹੋਈ ਹੈ, ਤੇ ਇਹੀ ਕੁਛ ਮੈਂ ਕਹਿ ਰਿਹਾ। ਨਹੀਂ ਜੀ ਨਹੀਂ, ਤੁਸੀਂ ਕਥਾ ਹੀ ਕਰਦੇ ਰਹੋ ਜੀ, ਉਹ ਵੀ ਠੀਕ ਹੈ, ਉਹ ਵੀ ਠੀਕ ਹੈ। ਤੇ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਹਿ ਦਿੱਤਾ, ਮੈਂ ਕਿ ਤੁਸੀਂ ਚਾਣਕ ਦਾ ਪਹਿਲਾ ਗੁਰ ਵਰਤ ਰਹੇ ਹੋ, ਇਹ ਨਹੀਂ ਚੱਲੇਗਾ ਮੇਰੇ ਤੇ, ਸ਼ਾਮ ਸ਼ਰਨ ਪੈ ਜਾਓ, ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਗੱਲ ਕਰੋ, ਹਲੇਮੀ ਨਾਲ ਪੇਸ਼ ਆਓ। ਤੇ ਦੂਸਰਾ ਚਾਣਕ ਨੇ ਰਾਜਨੀਤੀ ਦਾ ਗੁਣ ਦੱਸਿਆ, ਮੈਂ ਫਿਰ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਦਾਮ। ਤੇ ਮੈਨੂੰ ਡਰ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਅੱਜ ਤੱਕ ਦਾਮ ਦੇ ਹੇਠ ਕਈ ਦਿਖਦੇ ਰਹੇ, ਬੜੇ ਬੜੇ ਦਿਖਦੇ ਰਹੇ, ਤੇ ਨੋਟਾਂ ਦੇ ਥੱਬੇ ਇਹਨਾਂ ਰਾਜਨੀਤਿਕਾਂ ਕੋਲ ਬਥੇਰੇ ਨੇ, ਬੜਾ ਸਿਲਸਿਲਾ ਇਹਨਾਂ ਕੋਲ, ਕੋਈ ਕਮੀ ਹੈ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਲੱਖਾਂ ਦੇ ਢੇਰ ਅੱਗੋਂ ਲਾ ਲੈਣੇ। और आज तक राजनीतिक दिखते रहे। मैं बाबा दीप सिंह इस स्थान से बैठ कर थोड़ा जहा माण करता था, इसे माण में चोट ना लगे कि पंच सिंह साहबान भावे लखनपति ते नहीं ते लंबी चौड़ी इन्हों की कोई जायदाद नहीं है, कोई ऐसी गल नहीं है, पर मैनू उम्मीद है कि सिंह साहबान अगर दो लोगों की दौलत भी इन्हों के कदम च रख दी गई नहीं बिकणगे। और ये दरबार साहब ते अकाल तख्त की मान मर्यादा बना के रखे, मैनू पूरा भरोसा है, पूरा यकीन है। राजनीति का यह गुण है, गुर है कि दाम नाल खरीदो, क्योंकि मैं इस वास्ते विचार मैनू पूरी के रस्ते च दो तीन बंदे जिस ढंग के मैनू मिले ते जिस ढंग की उन्होंने गल की थी, और एक गल दिल्ली तो ही आरंभ हुई है मेरे नाल, मैं तुसी किहड़े पुट्ठे पासे पै गए, तो मैं उन्होंने यह कह दिता मैं कि तुसी दो गुर मेरे सामने वरत लैने, तीजा भी वर के देख लेना, कोई सजा देनी है तो सजा दे देना। तो भी फिर मैनू पता चल गया रात को भी थानू गैनी जी अरेस्ट करने आ रहे हैं। मैं चलो इंज सही हूं तीजा गुर वरत दे पैना, दो तो वरत लेने इन्होंने। मैं इन कद ना समझना कोई अपनी बहादुरी या अपनी ईमानदारी थोड़े सामने जाहिर कर रहा, इस वास्ते कह रहे कि तुम हर एक ने सावधान होना है। यह चार राजनीति के गुर ने, राजनीतिक लोग अपना दे शाम शरणी पै जाओ, हाथ जोड़ के गल करो, उपमा करो, महिमा गायन करो, काबू कर लो, दाम झोली कुछ पैसे सुट दो, कुछ रुपए दे दो, कुछ नोट अगे रख लो, खरीद लो, चुप खामोश हो जाना। ते दाम नाल भी काबू नहीं आया, शाम नाल भी काबू नहीं आया, दंड दे उन्हें सजा दो। यह राजनीति का तीजा गुण, जो हम डंड नाल भी काबू नहीं आया, जेल च भी पा दिता, तशद्दुद भी किया, टार्चर भी किया, सब कुछ किया, नहीं काबू आया, हम भेद पाओ पाड़ो, हूं एक दूजे नाल तोड़ो, दूजे तीजे नाल तोड़ो, तीजे चौथे नाल तोड़ो। तो मैं देखता पाया इस अमृतसर के चार के परसों का एक चौथी नीति भी इतने चल रही है, तोड़ो उस तोड़ो, क्षमा करनी ये तो असं कमजोर हो जाएंगे। राजनीति का यह चौथा गुड़ है, वरत्या जाता हथियार है उन्होंने, कि हम पाड़ो भरावान मुखालफ बना लो, एक पार्टी में चार चार हिस्सों तकसीम कर दो। मैं अर्ज करा जो शहीद होए, जो जेलों में ने, इन सारियों का मकसद एक समझ लो, दो ना समझना। अगर तुम दो मकसद समझ लै तो मौजूदा जिहड़े दौर दे राजनीतिक ने सफल हो गए, असीं हार गए ते सफल हो गए, उन्होंने तो पाड़ दिता सानू, उन्होंने तो इत्थे अमृतसर दे साडे दो टुकड़े कर दिते। जो शहीद होए ने, जो जेलां विच ने, या जो होर हर तरह के वसायल जुटा के कौम का सन्मान कायम करने की कोशिश पे करते हैं, सब नू एक समझो, और जिहदे मूंह दे चों इह पाड़न दे बोल समझ निकलन, समझ लेना यह उन्हां राजनीतिकां दे जेहर अकर बोल रहे हैं, काबू चाह गए। पाड़न की गल इस वक्त नहीं करनी। मैनू दिल्ली विच भी कई ने कहा गैनी जी हम लीडरशिप बदल दई है, चलो मैं खुल के लवट पै दें, तुसी इस ढंग की आवाज उठाओ। मैं कहने मैदान जंग विच घोड़े नहीं बदलते, जब लड़ाई शुरू होवे तो आप जो घोड़े ही बदल लो, नहीं हूं तो जिस घोड़े ते असवार हाँ उसे ते ही असवार। जिहड़ा घोड़े बदलने की कोशिश करता है, क्षमा करनी इस कोशिश में ही हार जाता है, और कौम का वह मुंह काला करा बैठता है। इस वास्ते मैं अर्ज करा इस ढंग की सोचनी ना सोचना। ये चार राजनीतिक लोगों के सत्ताधारियों के जो है शस्त्र होंगे ने, और आज काल तो वरतते आए हैं, अंग्रेज भी यही करते रहे ने। शाम किसी को सर का खिताब दे देंगे सन, राय साहब का खिताब दो, सर का खिताब दो, तो काबू कर लेंगे सन, अगले की शरण पै जाओ, अगले की इतनी महिमा गायन कर लो। तो जिहड़ा सर दे खिताब दे नाल भी काबू च नहीं आया, सर दा खिताब दे दिता है, हुक्मां दे दित्ती है, वड्याई कर दित्ती है, महिमा कर दित्ती है, तां भी काबू च नहीं आया, तो हुण कोई जगीर दे दो, कोई प्लाट दे दो, कोई जमीन दे दो, दाम दे दो, पैसे दे दो, अंग्रेजे ही कुछ करते। तो जेल दे नाल भी काबू नहीं आया तो जेल च पाओ, तशद्दुद करो इस ते, जी अजय भी काबू नहीं आया थे पाड़ो भेदभाव ये चार सताधारियों के गुर होंगे ने हमेशा वरते ने सताधारी चाहे उस देश की शख्सी हुकूमत हो चाहे डेमोक्रेसी हो सोशलिज्म है कम्युनिज्म है तौर तरीके यही वरते जाते हैं शाम दाम दंड भेद और ये चार तौर तरीके साढ़े वरते जा रहे हैं कई तो खिमा करनी शाम के काबू आ गए थोड़ी जी उन्होंने उपमा की हुई काबू आ गए मैं ऐसा देखे कि कुछ काबू हो गए जिन्होंने माड़े मोटे प्लाट मिल गए कुछ दमड़े मिल गए तो कुछ एक जेल च कुछ तशद्दुद होया जेल भोगनी पै गई तो सोचे हुण छड्डो की कौम का साथ देना नुकसान होंदा कौन जेल दियां पीड़ा सहारे कौन दंड सहारे तो कुछ इस चौथी लपेट दे च आ रहे ने पाड़ो भेद भेद पाओ तोड़ो भरा नूं भरा नाल तोड़ो एक नूं दूजे नाल तोड़ो तो मैं फिर अर्ज करा कि मैदान में जंग दे च कोई घोड़े बदलने की कोशिश करता है जीवा भी करता है हार जाता है जितता नहीं आता क्योंकि घोड़े बदलने की चीज का समा लग जाता है तो दुश्मन सामने हावी हो जाता है वो अपने मकसद दे जो है हल हो जाता है इस वास्ते इन्हों चार ही कुरीतियां के जेर असर तुसी आके अपना मनोबल नहीं गवाना ते अपना ईमान नहीं बेचना नर्स करेगा सी जिदे कोल तान है मान उसे कोल है कह रहे हैं सैयद
2: ओही श्रेष्ठ है जेड़ा निर्मल कर्म दे उते खड़ा है तो जो निर्मल कर्म ते नहीं खड़ा होते पखंड है कर्म धर्म पाखंड जो दिसे तिन जम जागाती लूट है तो सतगुरु ने अपने ढंग नाल निर्णय कीता है सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म ते दो पंक्तियां विच निर्णय इस गल दा है कि निर्मल कर्म केड़ा है ते श्रेष्ठ धर्म केड़ा है ते दो सवाल ने इन्हों दो सवालों का जवाब एक दिता गया इन्हू भाई साहब भाई संतोख सिंह जी कहंदे ने प्रश्न अनेक एक जय उत्तर अलंकार मानो तय चित्र प्रश्न एक होवे प्रश्न अनेक होवन ते जवाब उसका एक होवे उन्हू कहंदे ने चित्रा अलंकार प्रश्न अनेक एक जय उत्तर अलंकार मानो तय चित्र तो सवाल इथे दो ने प्रश्न इथे दो ने निर्मल कर्म केड़ा है ते श्रेष्ठ धर्म केड़ा है तो प्रश्न दो ने ते जवाब एक है एक जवाब दे च दोवां सवालां दा समाधान दोवां सवालां दा जवाब गुरु अर्जन देव जी महाराज ने दिता है इनू साहित्यक दुनिया दे च कहिंदे ने चित्रा अलंकार अलंकारां नाल साहित्य जो है शोभदा है तो ये अलंकार है इनू कहिंदे ने चित्रा अलंकार प्रश्न दो ने श्रेष्ठ धर्म ते निर्मल कर्म तो हुण निर्मल कर्म की है श्रेष्ठ धर्म की है सगल धर्म में श्रेष्ठ धर्म हर को नाम जप निर्मल कर्म हरिदा नाम जप यही निर्मल कर्म है हरिदा नाम जप यही श्रेष्ठ धर्म है और कोई निर्मल कर्म नहीं और कोई श्रेष्ठ धर्म नहीं हर को नाम जप ये दो सवालों का जवाब है जप कर बस यही श्रेष्ठ धर्म है यही निर्मल कर्म है इस तो वड्डा और कोई निर्मल कर्म नहीं तो जप कर इस तो वड्डा और कोई धर्म नहीं तो जप कर ते खिमा करनी जप ने शुद्ध करना है जप ने पवित्र करना है जप ने निर्मल करना है जप ने श्रेष्ठ बनाना है ते जप सिख दे चो निकल जाए सिखे निकल जाती है सिख ते खड़ा ही जपते है गुरु ग्रंथ साहब जी महाराज की पहली बाणी जप है और समुचे सिख जगत नु गुरु नानक गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने जप नाल जोड़न की कोशिश की ते जप नाल जुड़ोगे खालस होवोगे शुद्ध होवोगे जप नाल जुड़ोगे बहादुर होवोगे सुरजीत होवोगे जीवदे जागदे होवोगे मूल गल जिहड़ी है ओ जप है तो साहिब इत्थे कहिंदे ने पाप की है पाप दी हुण वजाहत है दो लफ्ज़ां विच करनी होवे जिस बोल तो जिस कर्म तो जिस किरदार तो जिस विचार तो किसी नूं चोट पहुंचे पाप है कोई लिख के पाप करदा है कोई बोल के पाप करदा है कोई करके पाप करदा है पाप ते कई तरह ने चोट किसी नूं पहुंचानी है लिख के चोट पहुंचाओ इस देश विच बड़ा भयंकर पाप है मैं जिन्हें अखबारां दे एडिटर देखे महापापी देखे जो कुछ लिखते पे सन जिन्ना लिखते पे सन ते फिर पापी ये देखे सूचना प्रसार मंत्री जो टीवी दे उते जो बुलाई जांदे चोट बोल के चोट पहुंचाई जानी है इन्नी चोट पहुंचानी है बोल के चोट पहुंचानी लिख के चोट पहुंचानी या किसी कर्म नाल चोट पहुंचानी ये जिहड़ा चोट पहुंचाना है ये पाप है महाराज कहिंदे ने राम दे दासां दे सरोवर रामदास सरोवर दे च इशनान कीता ते किसे नूं चोट पहुंचाण वाली है जिहड़ी पाप बिरती सी ओ धुल गई, हुण चोट नहीं पहुंचांदे, निर्मल हो गए, पवित्र हो गए। और हकीकत है सिख ने अपना हक मंगे है, किसे दा हक खोया नहीं, अज तक नहीं खोया। इत जप करदा है, इत सतगुरां नाल जुड़े होया है, पर इतनी गल स्पष्ट है कि जद कोई इस दा हक खोवे ते मुर्दा नहीं फिर जीवदा जागदा है। इहदियां कलियां भी मलण दियां लोड़ ने, इहदे अंदर उंझी होण नूं रूह कर रहे हैं, इहदे अंदर उंझ भी जज्बा मौजूद है, इहदे अंदर उंझ ही जो है अग्नि मौजूद है। तो साहिब कहिंदे राम दे दासां दे सरोवर दा इशनान कीता, होया कि सारे पाप धुल गए, सारे गुनाह धुल गए। हां जी, इशनान करके निर्मल हो गए, पवित्र हो गए। हां जी, पर ये बख्शिश गुरु ने दान दे रूप च दिती है। असी कोई मुल दिता है सरोवर दा, इस हरी मंदर दा कोई मुल दिता है, कोई मुल चुकाया। सतगुरु ने इतना वड्डा तीर्थ, इतना वड्डा सत्संग दा गढ़, इतना वड्डा पवित्रता दा सोमा सानू दान दे च दिता है। असी इसे दिवदान च की दिता है, सानू दान दे च दिता है। इतना सिरमौर केंद्र बख्शिश भरिया ए पवित्र अस्थान और बख्शिश भरिया ए निर्मल जल, ए सारी दात सानू उसने दान दे रूप च दिती है। असी इस ढंग नाल सारे जो है भिखारी हां। तो साहिब कहिंदे ने पूरे गुरुदेव ने ए दान कीता है, ए बख्शिश कीती है। हां जी, हर प्रकार दी जिहड़ी कुशलता है, हर प्रकार दा जो मंगल है, सुख है, कल्याण है, ओदी प्राप्ति होई, मन दे च उसकी धारणा होई। हां जी, गुरु शब्द की विचार करदिया करदिया हर प्रकार दे थोक की प्राप्ति हुई। शरीरक सिद्धि, मानसिक सिद्धि, अध्यात्मक सिद्धि, भाव शरीरक सुख, मानसिक सुख ते अध्यात्मक सुख, सारे सुखां की प्राप्ति हुई गुरु दे शब्द दे विचार करदिया करदिया। हां जी, साधुआं की संगत करदिया करदिया, गुरु की संगत करदिया करदिया जितनी भी पाप दी मैल से सारी दी सारी उतर गई, लै गई। हां जी, और इस तरीके दे नाल जद पवित्र होए ते अकाल पुरख अंग संग हो गया, साथी बन गया, मददगार बन गया। हां जी, गुरु दी बख्शिश का सदका, रहमत दा सदका, नाम दा जप कीता, प्रभु दी बाणी पढ़ी। हां जी, ओ जो अनादि अकाल पुरख है, परिपूर्ण परमात्मा है, फिर उसकी प्राप्ति हुई, ओ सानू मिलिया। इथे तक शब्द दे विचार, शब्द दे भाव अर्थ और अखरी अर्थ कुछ बुद्धि अनुसार थोड़े सामने जो है मैं रखे ने। हुण मैं 15-20 मिनट थोड़े होर लेने ने, उस तों बाद श्री अखंड पाठ साहब का भोग पवेगा। प्रोफेसर दर्शन सिंह ने ते भाई साहब भाई सुरेंद्र सिंह ने आप नूं कीर्तन दीआं धुनां दे नाल निहाल करना है, ते अगला प्रोग्राम प्रबंधक साहिबान सिंह साहिबान थोड़े सामने जो है रखणगे। 15-20 मिनट मैं थोड़े होर लवां। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज ने अपने पावन पवित्र बाणी विच फरमान कीता है कि मनुख दा मन ते तन ए दो वजूद ने, अलग अलग असी दो रूप रखते हैं, एक नहीं। कई दफा साडा तन कुछ होर कहिंदा, साडा मन कुछ होर कहिंदा, जबान बाणी पढ़ रही हुंदी, मन नहीं पढ़ता। कई दफा मन पढ़ रहा हुंदा है, जबान खामोश हुंदी है। तन ते मन दो अलग अलग वजूद ने, ये दो अलग अलग दुनिया ने साडिया। ते जद दुनिया अलग अलग ने हर मनुख दियां, तां इन्हां दो दुनिया दे ते राज प्रबंध भी वख वख ने। शरीर दी दुनिया दा राज प्रबंध वख, ते मानसिक मंडल दा राज प्रबंध वख। कहिंदे ने मन विच उदों तब्दीली आ जांदी है, क्रांति आ जांदी है, जद राज प्रबंध बदल जांदा है। किसे भी देश विच पलटा उदों आंदा है जद राज प्रबंध बदलदा है, पलटदा है, इहदे नाल तब्दीली आ जांदी है, क्रांति आ जांदी है। ते सारी दुनिया विच वख वख तजर्बे कीते गए, किधरे शख्सी हुकूमत, किधरे सोशलिज्म, कम्युनिज्म, किधरे डेमोक्रेसी, जमहूरी, प्रजातंत्र, ये वख वख तजर्बे कीते गए। تاکہ بندے نو بیرونی سکھ ملے، بندے نو اندرونی چین ملے. اے بھی وقت وقت تجربے کیتے گئے، ہر ایک یوگ دے اپنے اپنے ڈھنگ نال تجربے کیتے گئے. جیسے ستگرو کہندے نے کہ ست جگ ست تریتا جگے دوپر پوجا چار، تینوں جگ تینوں دڑے کل کیول نام آدھار. من نو سکون ملے، من نو چین ملے. کسے وقت پوجا پاٹھ دی گل، تیرتھاں دے رٹن دی گل، ہون یگ دی گل، سنجم تے جت دی گل، اے وکھ وکھ طور طریقے اپنائے گئے کہ بندے دے من نو سکھ ملے، بندے دے تن نو تے ایدیاں بیرونی لوڑاں جڑیاں نے سہولیت نال سوکھے ڈھنگ نال اس نو پراپت ہون. باہروں بھی کچھ یتن کیتے گئے، ایک یتن او جو وید لوگاں نے کیتا، ایک یتن او جو راجنیتک لوگاں نے کیتا کہ بندہ شریرک تل تے سکھی رہ سکے، شریر دے وچ کوئی بیماریاں نہ آون. اس دیش دے وچ پرانا طریقہ آیورویدک سی، او تبدیل ہویا، یونانی علاج آیا. بھی دیکھیا گیا آیورویدک ڈھنگ نال علاج کردیاں ساریاں بیماریاں نہیں جاندیاں، کچھ بیماریاں رہ جاندیاں نے، تاں پھر یونانی طور طریقہ پرچلت ہویا. یونانی طور طریقے تو بعد پھر انگریزی علاج آیا، ایلوپیتھی آئی. تے پھر دیکھیا گیا یہ بھی کئی روگاں دے کارگر نہیں ثابت ہوندا، ہومیوپیتھی آئی. اج کل نیچر پیتھی دا بڑا زور ہے. یہ سارے تجربے وکھ وکھ سیانے لوگاں نے، وید لوگاں نے کیتے کہ بندے دے شریر دے چوں کسے طریقے نال روگ کڈیے تے بندہ شریرک تل تے سوستھ ہو سکے. بندے دی آرتھک لوڑاں تے بندے دا سماجک ڈھانچا سکھی رہ سکے، وکھ وکھ طور طریقے نال راجنیتک لوگاں نے پربند بنائے، قانون بنائے، ودھان بنائے. پچھلے دن ایک بہت وڈے سکھ جگت دے مکھی بندے نے کلکتے دے کدرے کیا، کیونکہ کلکتے دے سنگاں نے مینوں اس طرح آکھیا بھئی او کہندا ہے کہ رہت نامہ نہیں سنانا چاہیے، صرف بانی پڑھو. گروواں نے بانی اچارن کیتی رہت نامے تے بندیاں دے نے، لہذا رہت نامے نال ساڈا کی مطلب. گل اتنی سی کہ رہت نامے سکھ جگت تو کڈ دئیے تے رہت بہت آپے نکل گئی، امرت دی مریادا آپے نکل گئی. اور انہیں کلکتے دے اس وشے تے بہت زور لایا، تے مینوں اتھوں دے چیدہ چیدہ سجنا نے جو باپ کافی تعداد دے چتے ہن وی آئے نے، آخیا بھی اس سمبندھ وچ تسی کچھ کہو. مینوں اتھے کہنا پیا ہر سمپردا دے اپنے سدھانتک گرنتھ نے تے ودھانک گرنتھ نے. قرآن اسلام دا سدھانتک گرنتھ ہے، حدیثاں اسلام دیاں ودھانک گرنتھ نے. سدھانت تک پہنچنا کیویں ہے؟ ودھان ہے. سدھانت ایک مارگ، ایک رستہ بن گیا ہے، پر رستے دے اتے چلن دے رول آکے ٹریفک رول بھی تے ہوندے ہیں. رستہ گرو گرنتھ صاحب ایک رستہ ہے، قرآن ایک رستہ ہے، وید ایک رستہ ہے، گیتا ایک رستہ ہے، اور آخر رستے دے تے چلن دے نیم بھی تے ہوندے ہیں، ٹریفک رول بھی تے ہوندے ہیں. رستہ کوئی ہور بنا دے نے، سڑک کوئی ہور بنا دے نے، ٹھیکے دار بنا دے نے، پی ڈبلیو ڈی دا محکمہ بنا دا ہے، تے ٹریفک رول کھما کرنی ٹریفک دا محکمہ بنا دا ہے، یاتایات دا محکمہ بنا دا ہے، وہ دوجے محکمے دا کام، وہ ٹریفک رول بنا دا ہے. سڑک بنا لینا ہی صرف بہت وڈی گل نہیں، سڑک دے تے چلن دے رول بھی بنانے پڑن گے، نیم بھی بنانے پڑن گے. امریکہ دے یا امریکہ دا جتھے جتھے جو ہے ٹریفک رول دا پربھاؤ ہے، اتھے لوکی سجے پاسے چل دے، باقی دیشاں چ لوکی کھبے پاسے چل دے. سمچے عرب دے اور یورپ دے کئی دیشاں دے، امریکہ دے، کینیڈا دے لوکی سجے پاسے چل دے، کاراں موٹراں سجے پاسے چل دیاں، تے انگلینڈ دے تے ایشیا دے بہت سارے دیشاں دے تے بھارت دے کھبے پاسے چل دے رول ہے. تے ہن کوئی آکھے میں ٹریفک رول نہیں مندا، میری مرضی، میں سجے چلاں، میں کھبے چلاں. بس دا ڈرائیور آکھے میں ٹریفک نیم دی پالنا نہیں کرنی، میں تے انہی پالنا کرنی، چلنا سڑک تے، اجاڑ چ نہیں چلاں گا، کچے چ نہیں چلاں گا، جتھے سڑک نہیں اتھے نہیں چلاں گا، چلاں گا میں سڑک تے، پر میں سڑک دے نیم دی پالنا نہیں کرنی، میں ٹریفک رول دی پالنا نہیں کرنی. تو کھما کرنی، ڈرائیور مسافراں نوں منزل مقصود تے پہنچائے گا، اے دا اپنا وی بھوگ پی جائے گا، تے مسافراں دا وی رستے چ پی جانا ہے. ٹریفک نیم دی پالنا کرنی پیندی ہے. گرو گرنتھ صاحب جی مہاراج ایک مارگ نے، اس مارگ دے اسی کس طرح چلنا ہے؟ رہت نامے سڈا اصول نے، ٹریفک جو ہے رول نے، وہ مطابق اسی چلنا ہے اس مارگ تے. اسی طریقے نال حدیثاں ودھانک گرنتھ نے، وید سدھانتک گرنتھ نے ہندو دھرم دے، पर मनुस्मृति विधानक ग्रंथ है, विधान है, रूल ने ते उन्हें बुलंद बांग के रहतनामिया की की लोड़ है, रहतनामिया की लोड़ है। तो मैं आखिया हूं किधरे मुलाकात नहीं हो तो उन्होंने कह दिया तू हूं सारे देश च रोला पा ट्रैफिक रूल की की लोड़ है, सिर्फ सड़क बनानिया चाहिए ट्रैफिक रूल की की लोड़ है। नहीं, सड़क भी बनानी पैंदी है, ट्रैफिक रूल भी बनाने पैंदे, मार्ग भी बनाना पैंदा है, मार्ग के चलण के नियम भी बनाने पैंदे ने। इस वास्ते हर जो है संपर्दा दे अपने सिद्धांतिक ग्रंथ ने, अपने विधानक ग्रंथ ने, उदे रूल ने, उदे कुछ असूल ने, उसके मुताबिक जो है चलना हुंदा है और उस मुताबिक उसकी जो है पालना करनी हुंदी है। तो मैं अर्ज करा कुछ बार दे राजनीतिक ढांचे इस तरह बदलते रहे कि बंदे नूं आर्थिक समाजिक तौर पर संतुष्टि होवे, सुकून मिले, ते इहदे विच कोई बाधा ना खड़ी होवे। राजनीतिक लोगों ने नियम बनाए ते वख वख ए राजनीतिक दुनिया विच पलटा आउंदा रहा। इस तरह जिमें वैदिक दुनिया विच पलटा आया, पहले आयुर्वेदिक, फिर यूनानी इलाज, फिर एलोपैथी, फिर होम्योपैथी, फिर नेचुरपैथी, ए वख वख सिलसिला चलिया। इस तरह किसी वक्त शक्ति हुकूमत किंगडम, फिर सोशलिज्म का नारा लगया, कम्युनिज्म आया, फिर ए प्रजातंत्र, डेमोक्रेसी, जमहूरियत, ए वख वख तजर्बे किए गए। लेकिन क्यों करने आयुर्वेदिक दे होंदिया होया भी कुछ रोग ऐसे सन जिन्हां रोगां दे च लोकी ग्रसे रहिंदे सन ते रोग दूर ना हो सकया। होम्योपैथी, नेचरपैथी, एलोपैथी, यूनानी तिब दे होंदिया होया भी रोग मनुख दी दुनिया दे च रहे पूर्ण तौर पर दूर ना हो। हुण तो मैं देखदा जितनी देर दे च कोई नवी दवाई बाजार दे च आउंदी है उतनी देर दे च कोई नवा रोग भी आ जांदा है। मेडिकल स्टोर दवाइयां नाल भरे पैन, बंदियां दे शरीर बीमारियां नाल भरे पैन। हो दी सियासत से तो रह जाती है चंगेजी, जुदा हो दी सियासत से तो रह जाती है चंगेजी। इकबाल कहिंदा है सियासत नालों धर्म नू अड कर दो ते सियासत की रह जाती है, चंगेज खान का अखाड़ा, हलाकू दी महफिल, हिटलर का दीवान, बस यही कुछ रह जाता है और कुछ नहीं रह जाता। अगर दीन नू कट दो, अगर धर्म नू कट दो सियासत दे चों, जुदा हो दी सियासत से तो रह जाती है चंगेजी। साडे देश दे कुछ राजे भी पूजे गए, राजिया नू भगवान आख्या गया। केड़े राजे? राजा राम, राजा कृष्ण, संत महापुरुष, बड़ी बड़ी इन्हां दी पूजा हुई। ते मैं अर्ज करा राजे करके नहीं, ये राजे सन पर नालक धार्मिक सन। राजे ते इत्थे बेशतर होए ने, कौन पूजदा है, कौन उन्हां नू भगवान आखदा है, कौन उन्हां नू मत्था टेकदा है। ते मैं अर्ज करा कोई बहुत वड्डे राजे भी नहीं सन, एक अयोध्या दा राजा है। ते अयोध्या दी अज आबादी भी जिहड़ी है कोई 90,000 तो ज्यादा नहीं है। मैं समझदा श्री राम दे जमाने ते 10-15,000 की आबादी का कस्बा होना है, शहर होना है। 15,000 की आबादी बहुत आउंदी सी जी, बहुत वड्डा शहर है क्योंकि 15,000 बंदे रहिंदे ने। चलो 20,000 मन लैंदे, आले दुआले 10-15 पिंड सन, बस इतना ही राजपाट सी उन्हां दा, सारा देश पूजदा पिया। दूसरे द्वापर युग दे राजा ने द्वारका दे श्री कृष्ण, ते द्वारका अज भी 60-70,000 की आबादी का शहर है, इस तों वड्डा नहीं है। आले दुआले 15-20 कस्बे होर, इतना ही राजपाट सी श्री कृष्ण दा, द्वारका दे राजा। पूजा की थी सारे देश ने, राजे करके पूजा की थी। जे राजे करके पूजा है तो कृष्ण ते राम नालों होर वड्डे वड्डे राजे मौजूद सन, इतनी मैरज करते हैं। जिन्हां दा राजपाट श्री राम नालों, श्री कृष्ण नालों बहुत ज्यादा से नहीं पूजा हुई, इन्हां दी क्यों हुई? ए सियासतदान होण दे नाल नाल धार्मिक सन, बस इतनी गल। इन्हां ने धर्म ते नीति नूं इकट्ठा कीता होया सी। एक विशिष्ट दा चेला है, एक संदीपन दा चेला है। श्री कृष्ण संदीपन दे चेले ने और श्री राम विशिष्ट दे चेले ने, दोवें धार्मिक दुनिया दे संपन्न ने, निपुण ने, ते अपनी राजनीति नूं धर्म दे अनुसार चलांदे ने। दिल शिकनी ना होवे, किसे दा हक ना मारिया जाए, किसे दी समाजिक तौर ते जो है हक तलफी ना होवे, किसे दी आर्थिक तौर ते हक तलफी ना होवे। जद इन्हां ने अपने राज प्रबंध दे नाल धर्म नूं जोड़िया ते धर्म फैलन लग पिया, बहुत लोगों ने भगवान जान के पूजा की थी। और स्पष्ट है कि धर्म तो बिना राजनीति पवित्र नहीं आउंदी, ते राजनीति तो बिना धर्म चलदा नहीं। राज बिना ने धर्म चले हैं, धर्म बिना सब दले मले। ते बिल्कुल स्पष्ट है, गल सही है। हुण पूजदा है।

0: पर रोक दे, क्योंकि लिखते इतिहास वल कम घट तो घट या वध तो वध 3-3.5 हजार साल का ही मिलता है, उस तो पिछे जाइए तो नहीं। तो चलो इतनी दूरी तो यात्रा आरंभ करिए। इंज कहिए कि राम तो यात्रा आरंभ करिए। श्री राम ने सोचा कि मनुख अपने निज घर विच आवे, तो उन्होंने एक नियम बनाया, मर्यादा बनाई और बड़ी सख्ती नाल लागू की थी, ते आप दा नां पै गया मर्यादा परशोत्तम राम। अज दा ए त्योहार करीबन करीबन देश दे तमाम महापुरशां नाल जुड़दा है, श्री राम नाल, महात्मा बुद्ध नाल, महावीर नाल, सिख जगत नाल, गुरु घर विच। इस वास्ते दिवाली करीबन करीबन बड़े खैर मुख्तसर मैं अर्ज करा। मर्यादा, जिंदगी मर्यादा विच चाहिए तो मन अपने निज घर विच आ जांदा है। सारा जोर श्री राम दा मर्यादा ते, मर्यादा दी उलंघना ना होवे, बड़िया पालना करनी है, पुत्र मुकेरी, पत्नी की मर्यादा की है, पति भी की है, राजे भी की है, प्रजा भी की है, गुरु भी की है, शिष्य भी की है, वड्डे भरा प्रति छोटे भरा का की फर्ज है, ते छोटे भरा प्रति वड्डे भरा का की फर्ज है। भैन भाई के रिश्तों की नियमावली वर्ष के मर्यादा श्री राम ने बना दी और लागू कर दी, पर इस मर्यादा विच बहुत खुशकपना से। इस मर्यादा विच यह होया कि बेकसूर पत्नी नूं भी अग्नि परीक्षा देनी पएगी। रावण की कैद विचों जो निकली तो राम ने कह दिता, मैं तैनूं अग्नि परीक्षा विच लंघे बिना घर नहीं ले जा सकता, तू अग्नि परीक्षा दे, मैं मर्यादा बनाई है। तो कहीं अग्नि परीक्षा विच कोई करड़ी परीक्षा रखी होनी, जो ना अग्नि परीक्षा रख दिता, वो पूरी उतरी, मुकम्मल उतरी, घर ले आया, लेकिन धोबी ने लाछण ला दिता, धोबियों के महल उंगलां उठ गई। राम ओ राम है जिसने भ्रष्टी हुई पत्नी अपने घर रख ली है, हालांकि अग्नि परीक्षा हो गई, पावन पवित्र हो देगी। गर्भवती सी सीता ते धोबी के इल्जाम लाण नाल राम ने सीता नूं घरों कढ दिता, जबकि एक दो महीने वो बच्चे नूं जन्म देने वाली सी, घरों कढ दिता भई तू जा। ए बड़ा कठोर सलूक है। राम की पूजा करने वालियां नूं मैं आखांगा, कोई थोड़ी पत्नी तो एवं कोई लाछण ला दे, घरों कढ दोगे, अगर घरों कढ दोगे तो फिर इस राम राज की लोड़ नहीं है। इस राम राज नूं की करना है, जिथे बेकसूर पत्नी वास्ते भी घर विच थां ना होवे, सतवंती वास्ते भी घर विच थां ना होवे, कोई लाछण लाए तो घरों कढ दो, मर्यादा बना दिती सी, घरों कढ दिता। शंभूक नाम के जीवर ने तपस्या आरंभ कर दी कि ब्राह्मणा नूं चंगी ना लगी, फरियाद की थी एक बामणी ने राम के चरणा च, मेरा नौजवान बच्चा मर गया, किसने मारिया, तू मारिया। ते राम कहन लगे, मैं मारिया, अकल टिकाने है तेरी, हां तेरे राजपाठ दे शूदर भजन बंदगी कर लग पे ने, शूदर नियम की उलंघना हो गई, मर्यादा की उलंघना हो गई। इतों एक गल स्पष्ट है कि राम राज देच भी शूदर नू भजन बंदगी करन दा कोई अख्तियार नहीं सी। और कुछ लो इन्ना रामायण के ज्ञानियां नू शंभूक नाम के जीवर के कन्ना देच शीशा पिघला के शीशा कन्ना च डाल दिता गया और उन्हू तड़पा तड़पा के मार दिता गया। तू वेद मंत्र सुने ने ते जप क्यों पिया करना है? मैं बहुत सारे साधु समाज जिहड़े बैरागियां दे उन्हां दे कोल प्रश्न रखे है, इसे राम राज नूं इस देश विच लियाना है, क्योंकि राम राज परिषद एक संस्था बनी सी, सियासी पार्टी रही नहीं है। ਕਿਉਂਕਿ ਇਹਨਾਂ ਇਲਜ਼ਾਮਾਂ ਦਾ ਜਵਾਬ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇਣਗੇ? ਕਿਉਂਕਿ ਰਾਮ ਰਾਜ ਵਿੱਚ ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਥਾਂ ਨਹੀਂ ਸੀ, ਰਾਮ ਰਾਜ ਵਿੱਚ ਬੇਕਸੂਰ ਇਸਤਰੀ ਵਾਸਤੇ ਵੀ ਘਰ ਵਿੱਚ ਥਾਂ ਨਹੀਂ ਹੈ, ਔਰ ਰਾਮ ਰਾਜ ਵਿੱਚ ਪਿਤਾ ਦੇ ਹੁੰਦੇ ਹੋਏ ਬੱਚੇ ਯਤੀਮੀ ਦੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਪਲਦੇ ਰਹੇ ਬਾਲਮੀਕ ਦੇ ਆਸ਼ਰਮ ਵਿੱਚ। ਅਗਾਂਹ ਇੱਕ ਹੋਰ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਆਏ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕਰਕੇ ਜਾਣਦੇ ਹਾਂ, ਸਾਰਾ ਦੇਸ਼ ਜਾਣਦਾ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਰਾਮ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਨੂੰ ਇੱਕ ਪਾਸੇ ਰੱਖ ਦਿੱਤਾ, ਬਈ ਅਧੂਰੀ ਹੈ, ਇਹਦੇ ਚ ਇਸਤਰੀ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ, ਇਹਦੇ ਚ ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ, ਇਹਦੇ ਚ ਖੁਸ਼ਕੀ ਹੀ ਖੁਸ਼ਕੀ ਹੈ, ਰੋਣੇ ਹੀ ਰੋਣੇ ਨੇ। ਰਾਮ ਦੀ ਸਾਰੀ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਰੋਂਦਿਆਂ ਹੀ ਬਤੀਤ ਹੋਈ, 12 ਸਾਲ ਰੋਂਦੇ ਹੀ ਰਹੇ। ਔਰ ਕਿਤੇ ਰੋਵੇ ਰਾਮ ਨਿਕਾਲਾ ਬਹਿਆ, ਸੀਤਾ ਲਕਸ਼ਮਣ ਵਿਛੜ ਗਿਆ। ਮੈਂ ਇਸ ਕਰਾਂ ਅੱਜ ਦੇ ਇਹਨਾਂ ਬੋਲਾਂ ਨੂੰ ਕਿਧਰੇ ਤੁਸੀਂ ਈਰਸ਼ਾ ਤੇ ਕੋਈ ਤਰਕ ਨਾ ਸਮਝ ਲੈਣੇ। ਮੈਂ ਆਪਣੇ ਢੰਗ ਨਾਲ ਪੜਿਆ, ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਅਧਿਐਨ ਕੀਤਾ, ਹੋ ਸਕਦਾ ਗਲਤ ਹੋਵੇ, ਲੇਕਿਨ ਗਹਿਰੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਨਾਲ ਦੇਖੋਗੇ ਤਾਂ ਜੋ ਕੁਝ ਮੈਂ ਪੜਿਆ ਉਹ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਿਆ। ਇਸ ਨੂੰ ਮੈਂ ਆਪਣੀ ਨਿਗਾਹ ਨਾਲ ਵੇਖਿਆ, ਤੁਸੀਂ ਵੀ ਆਪਣੀ ਨਿਗਾਹ ਨਾਲ ਵੇਖ ਲਓ ਤੇ ਭਾਰਤ ਦੇ ਹੋਰ ਲੋਕੀ ਵੀ ਵੇਖ ਲੈਣ, ਤੇ ਬਥੇਰਿਆਂ ਕੋਲ ਮੈਂ ਇਹ ਵਿਚਾਰ ਰੱਖੀ ਹੈ ਕਿ ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਥਾਂ ਨਹੀਂ ਹੈ। ਤੇ ਕੋਈ ਪੜੋਸੀ ਵੀ ਪਤਨੀ ਤੇ ਲਾਂਛਣ ਲਾ ਦੇ ਘਰੋਂ ਕੱਢੋ, ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ। ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ ਚ ਅਕਸਰ ਇਸਤਰੀਆਂ ਦੇ ਉੱਤੇ ਘਰ ਘਰ ਦੇ ਬਹੁਤੇ ਜ਼ੁਲਮ ਹੋਏ। ਮੈਂ ਤੇ ਸਮਝਦਾ ਇਹ ਰਾਮ ਦੀ ਬਣਾਈ ਹੋਈ ਮਰਿਆਦਾ ਕਰਕੇ, ਜੇ ਰਾਮ ਆਪਣੇ ਘਰ ਪਤਨੀ ਨੂੰ ਨਹੀਂ ਰੱਖ ਸਕਦੇ ਤੇ ਘਰੋਂ ਬਾਹਰ ਕਰ ਸਕਦੇ ਨੇ ਤੇ ਕਿਵੇਂ ਕਰਨੀ, ਕਿਸ ਨੇ ਫਿਰ ਸਨਮਾਨ ਨਾਲ ਰੱਖਣਾ ਘਰ ਵਿੱਚ? ਰਾਮ ਤੋਂ ਤੇ ਫਿਰ ਇਹ ਹੀ ਪ੍ਰੇਰਣਾ ਮਿਲੇਗੀ, ਮਰਿਆਦਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਰਾਮ। ਫਿਰ ਸ਼ਮੂਕ ਨਾਮ ਦਾ ਜੀਵਰ ਸ਼ੂਦਰ ਸੀ ਵਿਚਾਰਾ, ਭਜਨ ਬੰਦਗੀ ਕਰ ਰਿਹਾ ਸੀ, ਕਿਧਰੇ ਕਥਾ ਉੜੀ ਸੀ ਤੇ ਬੋਲ ਸੁਣ ਲਏ ਸਨ ਉਸਨੇ ਕਿ ਨਾਮ ਜਪਣ ਨਾਲ ਕੋਰੋਨਾ ਪਾਪ ਮਿਟ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਜਪਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਤੂੰ ਸੁਣ ਲਈ ਇਹ ਗੱਲ, ਸ਼ੀਸ਼ਾ ਡਾਲ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ, ਤੜਪਾ ਤੜਪਾ ਕੇ ਮਾਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੇ ਹੁਕਮ ਨਾਲ। ਇਹ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਇਲਜ਼ਾਮ ਨੇ ਤੇ ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਫ, ਪਰਮ ਪੁਰਖ ਤੇ ਉਹ ਹੁੰਦਾ ਜਿਹੜਾ ਇਲਜ਼ਾਮਾਂ ਤੋਂ ਬਰੀ ਹੋਵੇ, ਜਿਹਦੇ ਉੱਤੇ ਕੋਈ ਲਾਛਣ ਨਾ ਲਾ ਸਕੇ, ਜਿਹਦੇ ਉੱਤੇ ਕੋਈ ਇਲਜ਼ਾਮ ਨਾ ਲਾ ਸਕੇ। ਤਾਂ ਅਗਾਂਹ ਚੱਲੀਏ, ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੀ ਬਣਾਈ ਹੋਈ ਸਾਰੀ ਮਰਿਆਦਾ ਦੀ ਦਜੀਆਂ ਉਡਾ ਦਿੱਤੀਆਂ, ਇੱਕ ਪਾਸੇ ਰੱਖ ਦਿੱਤੀ, ਔਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਮੈਨੂੰ ਇਹ ਮਰਿਆਦਾ ਪ੍ਰਵਾਨ ਹੀ ਨਹੀਂ, ਕਬੂਲ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਨਹੀਂ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਦਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੂੰ ਕਿਸੇ ਨੇ ਮਰਿਆਦਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਨਹੀਂ ਆਖਿਆ, ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਆਖਿਆ। ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ, ਜਨਮ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ, ਮਰਨ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ, ਨਫਾ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ, ਨੁਕਸਾਨ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ, ਤੇ ਰੋਣਾ ਕਿਹੜੀ ਗੱਲ ਦਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਹੰਝੂ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਰੋਣਾ ਪਿੱਟਣਾ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਦੁੱਖ ਹੈ, ਸੁੱਖ ਹੈ, ਹਾਣ ਹੈ, ਲਾਭ ਹੈ, ਗਵਾਲਿਆਂ ਨਾਲ ਗਊਆਂ ਚਾਰਨਾ ਜਾਂ ਦੁਆਰਕਾ ਦੇ ਸਿੰਘਾਸਣ ਤੇ ਬੈਠਣਾ, ਦਰ ਦਰ ਦੀ ਖਾਕ ਛਾਣਨੀ ਹੈ ਜਾਂ ਗਲੇ ਵਿੱਚ ਮੋਤੀਆਂ ਦੀ ਮਾਲਾ ਪਹਿਨਣੀ ਹੈ। ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨੱਚਦੀ ਹੋਈ, ਟੱਪਦੀ ਹੋਈ, ਮੁਸਕਰਾਉਂਦੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਕੁਝ ਆਲਮਾਂ ਨੇ ਇੰਝ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਕਿ ਰਾਮ ਅੰਸਾ ਅਵਤਾਰ ਨੇ, ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਸੰਪੂਰਨ ਅਵਤਾਰ ਨੇ। ਇਹ ਤੇ ਖੁਦ ਹਿੰਦੂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਜੋ ਬ੍ਰਾਹਮਣ ਕਥਾਵਾਚਕ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਬੋਲ, ਜੋ ਉਹਨਾਂ ਦੇ ਧਰਮ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਲਿਖਿਆ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਵਿਚਾਰਾਂ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਰਿਹਾ। ਆਪਣੀ ਤਰਫੋਂ ਇੱਕ ਅੱਖਰ ਵੀ ਨਹੀਂ, ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਵੀ ਨਹੀਂ। ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ, ਜ਼ਿੰਦਗੀ ਸਾਰੀ ਮੁਸਕਰਾਉਂਦੀ ਹੋਈ, ਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਜੋ ਜੀਵਨ ਨੂੰ ਰੁਲਾ ਕੇ ਰੱਖ ਦੇਵੇ ਔਰ ਖੁਸ਼ਕਸਾਲੀ ਤੇ ਬੰਜਰ ਬਣਾ ਦੇਵੇ। ਉਹ ਕੋੜੀਆਂ ਮਰਿਆਦਾਵਾਂ ਕੱਢ ਦਿੱਤੀਆਂ। ਸਵਾਲ ਇਹ, ਮਰਿਆਦਾ ਮਨੁੱਖ ਲਈ ਹੈ ਕਿ ਮਨੁੱਖ ਮਰਿਆਦਾ ਲਈ ਹੈ? ਮਰਿਆਦਾ ਦੇ ਉੱਤੋਂ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਕੁਰਬਾਨ ਕਰੋਗੇ ਜਾਂ ਮਨੁੱਖ ਦੇ ਉੱਤੇ ਮਰਿਆਦਾ ਕੁਰਬਾਨ ਕਰੋਗੇ? ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਚੋਣ ਕੀਤੀ, ਜਿੱਥੇ ਦੋਵਾਂ ਨੂੰ ਚੁਣਨ ਦੀ ਗੱਲ ਆਵੇ ਉੱਥੇ ਮੈਂ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਬਚਾਵਾਂਗਾ, ਮਰਿਆਦਾ ਨੂੰ ਕੁਰਬਾਨ ਕਰ ਦਿਆਂਗਾ। ਮਰਿਆਦਾ ਤਾਂ ਇਹ ਹੈ, ਸੱਚ ਬੋਲਣਾ, ਪਰ ਜੇ ਮੈਂ ਝੂਠ ਬੋਲ ਕੇ ਵੀ ਪਾਂਡੂਆਂ ਨੂੰ ਜਿਤਾਉਣਾ ਹੋਇਆ ਤਾਂ ਜਿਤਾਵਾਂਗਾ। ਉਹਨੇ ਝੂਠ ਬੋਲਿਆ, ਮੈਦਾਨ ਜੰਗ ਵਿੱਚ ਅਸ਼ਵਥਾਮਾ ਹਥੋ, ਅਸ਼ਵਥਾਮਾ ਮਰ ਗਿਆ, युधिष्ठर नु कह मर्यादा तो यह है परम पुरख सच बोले असूल तो यह है परंपरा तो यह है कह लगे ने अगर इस मर्यादा विच पांडु मरदन तो पांडुआ का मरना मजलूम का मरना है पांडुआ का मरना सच का मरना है पांडुआ का मरना इंसाफ का मरना हो जाएगा इन्हों की मौत मैं कबूल नहीं मैं झूठ भी बोलने बोले और मैं अर्ज करा सारी जिंदगी का अध्ययन करो मुताला करो तुम मर्यादा किधरे नहीं मिलेगी जुग में जोड़ छली चंद्रावल कान किशन जादम भया पार जात गोपीले आया बिंदरा बन में रंग गया हूं जिस तरह के ढंग नाल छल के चंद्रावल नू लैंदा गया चचेरी भैन सी राधा दी और उत्थे मर्यादा नू सामने रखी ये कम भुल के भी राम नहीं कर सकते कृष्ण कर सकता राम नहीं कर सकता सुभद्रा हरण जिस ढंग नाल मदद की थी कृष्ण ने सुभद्रा दे हरण देच ते राम नहीं कर सकते ते जब श्री कृष्ण ते कोई उंगल उठांदा सी कहण लगे सब कुछ ले जा अगर हृदय शुद्ध है तो जो कुछ भी है सब शुद्ध है अगर हृदय अशुद्ध है तो जो कुछ भी है फिर वह अशुद्ध है इस उत्ते एक गाथा है मुख्तसर वो भी मैं कह दिया तो फिर मैं अगे चला कहते ने सखियां श्री कृष्ण दियां जमुना तो पार जाके दुर्भाषा ऋषि नूं भोजन कराना चाहदियां सन पर जमुना उस दिन चढ़ी हुई बड़ी जोर दी पार जाना बड़ा औखा वह जमाना जब पुल नहीं आते सन लोग तैर के पार करते सन उंज लंघ के पार करते सन या नौका ते चढ़ी हुई इतनी जमुना ना नौका चल सके ते ना उंज लंघ के बंदा पार कर सकता सी ते गईया श्री कृष्ण जी पास भाई दुर्भाषा ऋषि नूं भोजन जरूर छकाना ते की करिए ते सारिया सखियां कोल भोजन दे परोसे थाल श्री कृष्ण कहन लगे जाके जमुना दे अगों फरियाद करो हे जमुना जे दुर्भाषा ऋषि निराहारी है जे कृष्ण जती है ते तू सानू रस्ता दे दे गाथा है तुम जमुना ने रस्ता दे दिता ते सारी सखियां कोल जिहड़े थाल सन ना भोजन दे दुर्भाषा सारे ही खा गया हैरान हो गया इतना खा के यह निराहारी है ते सौ सौ सखियां पत्नियां कहिंदे 16,000 पटनानियां सन श्री कृष्ण दी असी ते एवें मुहम्मद साहब ते इल्जाम लाने उहदियां 10 पत्नियां सन 10 पत्नियां सन श्री कृष्ण दियां 16,000 पटनानियां ने मेरे ख्याल सारी मथुरा उहनां दियां पटनानियां ही सन इंज लगता है भरिया पे असी मथुरा हकीकत है यह ते गाथा है पुराणक गाथावां है ते मैं एक एक अखर तुहानूं पढ़ के सुना रहा अपनी तरफ एक शब्द भी जोड़ नहीं रहा 16,000 पटराणियां भी जे कृष्ण जती है तो रस्ता दे रहे दुर्भाषा निराहारी है तो रस्ता दे रहे मिल गया रस्ता ते हुण आखिर प्रश्न भी इन्हां सखियां ने दुर्भाषा ते कीता भी तुसी निराहारी ते 16 थल भोजन दे छक गए साडे ते कृष्ण जती ते आनंद पटराणियां उस दियां गल समझ च नहीं आई तो दुर्भाषा ने कह दिता भोजन की इच्छा ना होवे ते भोजन कीता जाए निराहारी ग्रस्त की इच्छा नहीं है ते ग्रस्त च प्रवृत्त होया जाए फर्ज की पूर्ति लई तो जती वह निरीक्षित ने मैं निरीक्षित हाँ इस वास्ते वह जती है मैं निराहारी हाँ मैं सारा दिन भोजन नू याद नहीं करता भजन करता भोजन मिल गया तो ठीक ना मिले तो ठीक मैं निराहारी हाँ गल सखियां की कुछ समझ च आई है पर गुस्ताखी माफ बाद विच पैरोकार जो कृष्ण दे पैदा होए तो उन्होंने सोचा नच टप के कोई भगवान हो सकता है तो शायद नच टप के कोई भगत भी हो सकता है तो ब्राह्मणा ने तौर तरीके चलाए नचो टपो मंदिर नाच गाने दे अखाड़े बनता है जे कृष्ण नाल सखियां दे नृत कर सकता है तो हुण मंदरां विच देवदासियां चाहीदियां ने, तो देवदासियां दे अखाड़े बन गए मंदर। अज भी बहुत सारे मंदर देवदासियां दे अखाड़े बने हुए हैं, खास करके तमिलनाडु, कर्नाटका ते आंध्रा, थोड़ा जिहा महाराष्ट्र का हिस्सा। आवाज उठ गई है प्रथा खत्म होनी चाहिए। मंदिर दुराचार के अड्डे बन गए, गंदगी के अखाड़े बन गए, और मंदिरों में यह गंदगी हजारों साल तो देखी गई। रूहे जमीन विच इक्को एक हिंदुस्तान विच पावन पवित्र मंदिर से और है हरिमंदर साहब, उहदे नाल भी इन्होंने गंदगी जोड़न की कोशिश की थी। भई इत्थे नग्न बीबियां मिलियां, कौन दसे तुसी नंगे हो तो बीबियां की नग्नता का जिक्र कर दो, नंगे तो तुसी हो। हकीकत यह है, असलियत यह है, सच्चाई तो यह है। इत्थे कोई देवदासियां की प्रथा नहीं है, जिथे देवदासियां की प्रथा है यह सिलसिला उत्थे वेखो जाके, और खुले रूप में मौजूद है। यह सिलसिला कोरनार के मंदिर देखो, खजुराहे के मंदिर देखो, चित्रां विच देख लो, मूर्तियां विच देख लो, इत्थे नहीं है। इत्थे ते केवल सिफ तो सलाह है हरी दी, इस वास्ते हरी का मंदिर है। मैं फिर अर्ज करा, इन्हू बहुता स्वर्ण मंदिर ते गोल्डन टैंपल ना आख्या करो, हरी का मंदिर यह तो है ही हरी मंदिर। महाराजा रणजीत सिंह ने सोना लवाया ते तुसी स्वर्ण मंदिर आखो, तो सोने का मंदिर सिर्फ सोने का मंदिर नहीं, हरी का मंदिर है, यह गुरु का मंदिर है। पुराना नाम है हरी मंदिर। यह हरी का दरबार है, दरबार साहब है। निरा अपनी रसना देते इस गोल्डन टैंपल करके ना चढ़ाओ, स्वर्ण मंदिर स्वर्ण मंदिर। यह कोई सोने की महिमा नहीं, यह तो हरी की महिमा है। कवि ग्वाल जब इत्थे आया ना, कवि ग्वाल गुरु अर्जन देव जी महाराज का समकाली होया, दर्शन करन तो बाद उस ग्वाल कवि ने जो हरिमंदर साहब दे संबंध छंद लिखिया वह मैं तुहानू सरवण करावां। वो कहिंदा है, राजे सुर ऊहा तो इहां साधु सुर राजे सदा, सुदा है ऊहा तो इहां सुदा सर दर्श है। बैकुंठ ते दरबार साहब, बैकुंठ ते हरिमंदर दोवां नूं सामने रख के कंपेयर करता है, मुकाबला करता है। कहिंदा है बैकुंठ दे च देवते विराजदे ने, ते इह ऐसा है इत्थे सिर्फ देवते नहीं, देवते भी ने ते साधु भी ने, साधना करन वाले भी हैं ते ज्ञानवान भी हैगे ने। राजे सुर ऊहां तो इहां साधु सुर राजे सदा, सुधा है ऊहां तो इहां सुधा सर दर्श है। सुने है बैकुंठ देश देवतियां कोल अमृत का कुंभ है, ग्वाल कहन होवे पे इत्थे अमृत का सरोवर है, तो ते कुंभ ही है ना। सुधा है ऊहां तो इहां सुधा सर दर्श है, पान किए वांके होत अमर सो मरुं के, जीवन मुकत ये सबको बरस है। वो जिहड़ा बैकुंठ दे च अमृत है ते कुंभ दे च जिहड़ा पी लवे वो मरदा नहीं, पर यह अमृत जो छक लवे मरण का भय नहीं रहिंदा, जीवन मुकत हो जाता है। जीवन मुकत ये सब को परस है। ग्वाल कवि योगिन को दुर्लभ कहा है वो अमृत जिहड़ा देवतियां दा है सिर्फ योगियां लई है, त्यागियां लई है। ग्वाल कवि योगन को दुर्लभ कहा है वो, योगी भोगी दोवन को होत इहां हर्ष है। ये योगियां लई भी है, भोगियां लई भी है। ग्वाल कवि योगन को दुर्लभ कहा है वो, योगी भोगी दोवन को होत इहां हर्ष है। उहां हरि मंदिर इहां हरि गुरु मंदिर, यहां ते गुरपुर सुरपुर ते सरस है। कवि ग्वाल कहने अगर मैनू कोई चुनन वास्ते कहे तू बैकुंठ चुनना है कि ये गुरु की नगरी नूं चुनना है, तो कहिंदा बैकुंठ दे ते सिर्फ हरि दा ही मंदिर है ना, इत्थे हरि दा भी मंदिर ते गुरु दा भी मंदिर। यहां ते गुरपुर सुरपुर ते सरस है, इस वास्ते देवतियां दे मंडल दे नालों गुरु की पूरी महान है। इत्थे हरि दा मंदिर है, इत्थे गुरु दा मंदिर है, इत्थे साधु बैठे ने, इत्थे ज्ञानी बैठे ने, इत्थे अमृत दा सरोवर है। कवि ग्वाल कहते ने, ऐ परमात्मा मैं तेरी बनाई हुई बैकुंठ तो भी जो है इस तो कुर्बान करदा, इतनी महान है, मैं इसकी चोण करदा। तो फिर मैं करने देवदासियां नाल अपवित्र होए हिंदुस्तान दे बेस्तर मंदर, नाच गाने दे अखाड़े बने हुए बेस्तर मंदर, पखंड ते तरह तरह दे डिंब दे बने हुए ए मंदर। अकाली दे मंदर सवेरे रोज संडा या बकरा कट के भेज करो ते खून नाल ताली काली नूं तिलक दे हो। मैं तीन दिन लगातार गया, पहली दफा जब कलकत्ते गया से मंदिर देखना, तीन दिन मैं रोज गया। सवेरे कथा के लाया मैं अपने नाल के साथी भावे संगत बड़िया औखिया हुई, तो संगत बाद पता चले एक काली के मंदिर नस जाता सवेरे सवेरे, तो मैं अपने ढंग नाल चला जावा। शिकंजा उन्होंने एक बनाया होया मूर्ति के सामने, तो शिकंजे च पुन्ने वाले दिन तो संडे नूं कहिंदे ने संडा कटदे ने रोज बकरा कटदे। उत्थे खड़े होकर जो मंत्र मंत्र पढ़ते सन, जो सारी पूजा प्रतिष्ठा करते सन, मैं वो देख दो तीन दिन लगातार गया। जैसे शिकंजे च पाके बकरे नूं वढ़दे ने, फिर वो खून दे तिलक जिहड़े जिन्ने यात्रू आए होंदे ने दर्शनार्थी उन्होंने मत्थिआं ते लांदे ने, अंदर मूर्तियां नूं लांदे ने, फिर उस बकरे का मांस उसे मंदिर विच प्रसाद के रूप में तोल तोल के मुल दिता जाता है। प्रसाद है, प्रसाद मुल दिता जाएगा। तो मैं तीन दिन लगातार देख के ना, तो मैं करने उन्हें सोच लिया किधरे कि बड़े श्रद्धालु ने, बड़े भगत ने, तीन दिन दे आ रहे हैं, काफी देर दे इतने बैठे रहेंगे। तो मैं कहन लगे, सरदार जी आपका इस मंदिर के संबंध में क्या भाव है? मैंने कहा बहुत अच्छा बूचड़खाना है, बहुत अच्छा, बहुत अच्छा, ऐसा और कहीं नहीं है, मैंने कहीं नहीं देखा, बहुत अच्छा पावन पवित्र ढंग से ये बूचड़खाना बनाया गया है। इसको मंदिर कौन कहेगा? यहां ना भजन ना बंदगी, खून के तिलक लगाए जाते हैं और यही खून का प्रसाद बांटा जाता है, और क्या है यहां? ये हकीकत है। भैरो है उन्होंने शराब पिलाओ, भैरो के मंदिर कहने ने यह बर्फी नहीं खाता, कड़ा प्रसाद है तो शराब पीता, पेट करो शराब। पुजारिया ने आप शराब पीनी सी, भैरो अगे किया। पुजारिया ने आप संडे खाने सन, काली अगे किया। हकीकत इतनी, पुजारिया ने आप नाच वेखना से तो कृष्ण की रास न अगे किया, तो पुजारिया ने आप भ्रष्ट होना से क्षमा करनी कृष्ण न अगे किया, तो इंज मंदिर भ्रष्ट हो गए सारे के सारे, निजाम भ्रष्ट होया और पुजारी तबके तो होया। उनते गुरु घर देच ग्रंथी सिंह कहते ने गुरु ग्रंथ साहब जी महाराज की पूजा प्रतिष्ठा करने वाले नो, पर किसी वक्त एक दरबार साहब के हरिमंदर साहब की जो पूजा करते सन उन्होंने ग्रंथी सिंह नहीं कहते सन, पुजारी कहते सन। कुछ समा यह रौरीति रही है पुजारी। गुरु तेग बहादुर साहब जी महाराज दर्शन करना है गुरु तेग बहादुर साहब, ते पुजारियां ने बूहे बंद कर दिते, ते आखिया नहीं गुरु तुसी अंदर नहीं आ सकते। पुजारियों ने अपनी बड़ी महिमा बनाई हुई सी, बड़ी महिमा, बड़ी प्रतिष्ठा, ते उन्होंने डर पै गया इस मंदिर का मालिक आ गया ते साड़ी केड़ी गल लैनी, मालिक नूं बाहर ही रखो, आप मालिक बने रहो, कड्डो मालिक नूं बाहर। इस पुजारी तबके दे उत्ते पुराना यह बहुत वड्डा इल्जाम है गुरु तेग बहादुर साहब नूं अंदर नहीं दाखल होने दिता। वो जिहड़ा गुरुद्वारा तुसी देखदे हो खड़ा साहब, सतगुरु नूं इत्थे बैठना पिया, अंदर नहीं जा सकते। तो मैं जो प्राचीन इतिहास ग्रंथां विच पंक्तियां पढ़िया, गुरु तेग बहादुर साहब जी की रचना तो यह बोल निकले औखे ना होना, ए मसंद जो अमृत सरिए कृष्ण अगन के अंदर सड़िए। पंक्ति इंज है, उस तरीके नाल नहीं है जिहड़ी आम कहिंदे ने अमृत सरिए अंदर सड़ी, इस तरह की गल नहीं है। इस तरह की कोई गल गुरु तेग बहादुर साहब ने नहीं आखी। भगतां की नगरी, साधुआं की नगरी, ज्ञानियां की नगरी, यह शब्द किन्ना नहीं वरते गुरु तेग बहादुर साहब ने। ए मसंद जो अमृत सरिए, यह जिहड़ा पुजारी तबका अमृतसर दा है, यह जिहड़ा मसंद तबका अमृतसर दा है। ए मसंद जो अमृत सरिए त्रिष्ण अगन के अंतर सरिए। यह तो त्रिष्णा की अग दे जलते ही रहेंगे, जलते ही रहेंगे। त्रिष्णा ही प्रधान, माया ही प्रधान, इन्हों और कुछ नहीं। गुरु ओम देश धर्म कुछ भी नहीं है। एवं मसंद जो अमृत सरिये कृष्ण अगन के अंतर सरिये कहने एक वर भी दे गए माइया रब रजाइया। ये गुरु तेग बहादुर साहब की रचना तो निकले तो मैं देखदा जिस ढंग की सेवा इतों दिया बीबियां कर लेंदिया ने ये स्पष्ट रूप में गुरु तेग बहादुर साहब जी महाराज का मैं वर दिखाई देता है। पर गुस्ताखी माफ मसंद टोले कदी कदी वेख के उन्हों की ईरखा वेख के गुरु तेग बहादुर साहब जी के ये बोल भी याद आ जाते हैं। ये मसंद जो अमृत सरिए कृष्ण अगन के अंतर सरिए आ भी हकीकत उजागर हो जाती है। आ भी बड़ी गल सामने आ जाती है। गुरुदेव के बोल एक पाठी की तरह पढ़ के मैं थानू सुनाया तो पुजारियों ने कृष्ण जी की रूपरेखा इतनी बिगाड़ी रासा रच रच के लीला मंदरां विच रच रच के मंदरां नूं नाच गाणियां दा अखाड़ा बना दिता कुंभी नरक बना दिता। किधरे भैरो की मूर्ति रखो पिलाओ शराब किधरे काली की मूर्ति रखो अगों संडे भेट करो निरत गायन तरह तरह के छल ते कपट मंदरां विच कट्ठे। तो खिमा करने एक होर अवतारी पुरश आए अज तो गलबन 2500 साल पहले उन्होंने राम की मर्यादा की भरपूर किसी हद तक निंदा की परे सुटिया पर कृष्ण की लीला भी तिलांजलि दे दी। आख्या नहीं ये लीला भी नहीं चाहती जो बंदे नु दुराचारी बना देवे ये मर्यादा भी नहीं चाहती जो बंदे नु जारो जारों ते मजबूर कर देवे। कहिंदे कानून है जी कानून है कानून जो तोड़ेगा उहदे नाल ये होवेगा। पर सवाल यह पैदा होंदा कोई क्यों मजबूर होया कानून तोड़न ते सोचो तो सही कानून बंदे की हिफाजत लिए बनाया तो कानून ही बंदियां नु मारन लग पाए फिर बंदा की करेगा फिर मनुख की करेगा। कानून तो हुंदा है मनुख की हिफाजत लई मनुख की इज्जत की हिफाजत लई मनुख की संपदा की हिफाजत लई मनुख की मान मर्यादा की हिफाजत लई कानून तो हुंदा इसलिए अगले का हक उसनू प्राप्त होवे तो कानून हक खोण लग पाए कानून ही बेइज्जत करन लग पाए कानून ही मारन लग पाए तो फिर मजबूरन मनुख उस कानून नू मारन लग पैंदा जिहड़ा कानून उसनू मारे मजबूरी हो जाती है। यह उसकी मजबूरी हो जाती है। तो दूर दृष्टि नाल महात्मा बुद्ध ने देखा थोड़े रूप च राम की मर्यादा मनिया जा रहा सी कृष्ण की लीला का बड़ा जोर शोर से तो आगमन होया महात्मा बुद्ध का। उन्होंने इन्हां दोवें अवतारी पुरुषों का जो असर से इस देश दे खत्म करने की कोशिश की थी। भी कृष्ण की लीला ने भ्रष्ट ते दुराचारी बना दिता है राम की मर्यादा ने मर्यादा इतनी करड़ी कर दी है जिंदगी नरक बन के रह गई दोजक बन के रह गई। शूद्र वास्ते कोई जगह नहीं स्त्री वास्ते कोई जगह नहीं जिथे वाल्मीकि रामायण के संदूक नाम के जीवर के बारे लिखे उन्होंने फांसी से चाड़ दिता गया शीशा पिघला के मार दिता गया। उत्थे तुलसी रामायण तुलसी इंज कहता है ढोर गवार शूद्र पशु नारी ए पांचो ताड़न हितकारी हितकारी इन्हां पंजां नूं ताड़दे रहो मारदे रहो किहड़े शूदर ढोर ढोल ना मारीए ते बोल नहीं शूदर नूं मारो नारी नूं मारो गवार नूं मारो पशु नूं मारो तां ही ठीक रहिंदे नें उंज नहीं ताड़दे रहो मारदे रहो कुटदे रहो। शूदरां ने तां हुण बगावत कर दित्ती ए बोल सानूं परवान नहीं ते इस्त्रियां अजे भी शौक नाल घर घर विच रामायण यही पढ़ी जा रही ढोर गवार शूदर पशु नारी ए पांचो ताड़न हितकारी ते पति मारे कुटे ते ताड़ना करे ते इन्हां नूं गिला भी नहीं करना चाहिए। आप ही पढ़दियां पईआं होई बड़ी श्रद्धा नाल पढ़ रही हूं इस श्लोक नूं बड़ी श्रद्धा नाल तुसीं पढ़ रही थां थां ते पढ़िया जा रहा है। खैर मुख्तसर जो है मैं अर्ज करां राम की खुशक मर्यादा ते दुराचार विच समुचे देश की लपटी हुई जिहड़ी लीला सी रास लीला एदियां धजियां उड़ाइया महात्मा बुद्ध ने आखिया नहीं ते नहीं परवान राम की वह मर्यादा मैनू परवान नहीं जिथे शूदर भजन बंदगी ना कर सके राम की यह मर्यादा भी मैनू परवान नहीं कि स्त्री अगर कोई नाचन लावे तो उन्हू घरों कढ़ दे और ओ, अपने बच्चों एक आश्रम के जन्म देवे ते बच्चे यतीमां की तरह पलन लावारस प्यो दे होंदे आया। महात्मा बुद्ध के अंदर इतनी दया कठोरता कर नहीं सकते सन ते इतना संजम ते भ्रष्ट लीला भी उन्होंने नहीं चाहिए सी। एक नवी जिंदगी का आगाज होया। लपेट दे भी बड़ी दुनिया आई इस देश की। मोदी बनना लोकी फख्र महसूस कर लगता है और थां थां दे उते बोधियां दी जमात खड़ी हो गई। बोधक बोध ज्ञान चाहिए। बुद्ध अपनी बुद्धि का इतना प्रयोग करो कि कदम किसी थां ते भी गलत ना पुटिया जाए। हाथ कुछ भी गलत ना करो। हर वक्त बुद्ध का इस्तेमाल करो। हाथ नूं जदों वरतो तो हाथ दी वरतों तो पहले बुद्धि दी वरतों करो। पैरां दी पहले वरतों बाद विच करो, उस तों पेशतर बुद्धि दी वरतों कर लो। जबान नूं वरतण लगिआं पहले बुद्ध दी वरतों कर लो। जबान गलत ना बोले, पैर गलत ना चलन, हाथ गलत ना करन। इस तरीके नाल बौद्धक तल दे उते जिंदगी बतीत करो तां आप दा नाम आत्मा पर अगियारा की महफिल धोखेबाजा की महफिल कुछ भी नहीं। सहजे सहजे यह दीवा ही बुझ गया। इनी मर्ज कर क्योंकि दीवे दे तेल पाते ने कौन? महात्मा बुद्ध के पैरोकार। पैरोकार ही ना रहे। दीवा बुझ गया। इस दीवे नु बुझाया कुछ गलत अयार लोगों ने ते कुछ उन्हों लोगों ने जिन्हों यह गल पसंद नहीं आई कि महात्मा बुद्ध की रौह रीति राम की मर्यादा कृष्ण की लीला का बिल्कुल पतरा ही वाच गई है, सिलसिला ही खत्म कर दिता है। इस कशमकश दे जड़ा दीवा सी शमा गौतम जो किसी हद तक महफले अगियार जलते रहा सी बुझ गया। भावें अज तो 30-35 साल पहले 40 साल पहले इकबाल ने आख्या जल रहा है पर अगियारा की महफिल नादाना की महफिल बेवकूफा की महफिल कुछ अकलमंद नहीं। शमा गौतम जल रही है महफिले अगियार में धोखेबाजा की महफिल जल रही कुछ भी नहीं। इधर महात्मा बुद्ध की शमा बुझण लगी, इधर नवी शमा जलाई गौरख ने। इन्हें कुछ सुधार किया, इंज कह लो राम दी मर्यादा नूं सुधार कीता श्री कृष्ण ने, ते बन गए लीला पुरशोत्तम। ते लीला ते मर्यादा दे सुधार कीता महात्मा बुद्ध ने, ते बन गए महात्मा बोध। सिद्धार्थ बन गए बुद्ध, बुद्धि दे तल ते जी। अगां चल के सुधार कीता गोरख ने, जो त्रुटियां बोध मजहब दे च भी रह गई सन उन्हां नूं दूर कीता सहजे सहजे। एक एक गल दा इस वक्त विस्तार से जिक्र करा चुके समा हो गया, मुख्तसरी मैं अर्ज करदा। गोरख ने इस ढंग की रौ रीति चलाई और सिद्धि सिद्धियां दे रिधियां दे इस ढंग दे चमत्कारे पेश कीते कि इस देश की आम जनता का कहना कि बड़े बड़े राजे महाराजे भी प्रभावित होने लग पे। गोपी चंद वर्गे जोगी बन गए, बरतरी वर्गे जोगी बन गए गोरख की लपेट दे चल गए। तो जिथे बड़े बड़े राजे महाराजे आ जान आम प्रजा ते आवे। धनवान का धर्म कहना निर्धन का धर्म हो जाता है। निर्धन धनवान की नकल करता है, निर्गुण गुणवान की नकल करता है, तो कुदरती गल है। निर्बल बलवान की नकल करता है, ऐसा ही होता है। तो जब बड़े बड़े राजे महाराजे जोगी बनने शुरू हो गए तो जोग मत रज के फैलिया इस देश दे। जोगियों के नाम के उ कई मठ कई शहर है। गोरखपुर यूपी का बहुत व्डा शहर ये गोरख के नाम है। नानक मता जिसन अज तुसी कहंदे हो साहिबां दे पावन पवित्र स्थान, ए पहले गोरख मता सी। ए भी मैं अर्ज करदा ए गोरख मता सी, ए गोरख दी थां सी। दिवाली वाले दिन हिमालिया पर्वत ते ठंड पैण नाल इस मौसम दे च योगी सारे थले आ जांदे सन। दिवाली तो दो चार दिन पहले ते दीपमाला आउंदी सी जोगियां दी आमद दे च। बे जोगी पहाड़ा नु छड़ के आ गए, बर्फां पैनिया शुरू हो गई, योगी आ गए वापस। ये मठां दे च आ जांदे सन, गर्मियां दे च हिमालिया पर्वत चले जांदे सन, ते सर्दियां दे च वापस आ जांदे सन। इन्हां दी आमद दे च दिवाली आउंदी सी। दिवाली का त्यौहार जोगियां नाल जुड़े होया, दिवाली का त्यौहार बोधियां नाल जुड़े होया, सनातनियां नाल जुड़े होया, गुरु के सिखां नाल जुड़े होया, गुरमत नाल जुड़े होया। बड़ा एक सांझा त्यौहार है। इस वास्ते असीं इसनूं कह सकते हैं कि देश पद्धर का राष्ट्रीय त्यौहार है।
1: قومی تہوار ہے، بہت بڑا تہوار ہے. مختصر میں عرض کراں، سہجے سہجے ردھی سدھی دی چمک ڈھلی پین لگ پئی. ادھیاتمک سدھی ہے نہیں سی، پدارت دی سدھی سی. عمر وڈی کر لو، اچنچیت کوئی وستواں پراپت کر لو، من تھوڑا اگاگر ہوے تے شکتیاں ملدیاں نے. من پورن طور تے اگاگر ہو جائے تے پرماتما ملدا ہے. اینی میں سمجھدا اگر تھوڑا اگاگر ہویا ہے تو پرماتما دے مارگ دے جو کچھ ہے وہ مل جاندا ہے. پرماتما دے مارگ دے کی ہے ردیاں تے سدھیاں، تے جڑا مارگ دے بیٹھ جائے اس راہی نو کوئی سیاح نہیں آکھے گا. لیکن مارگ بڑا خوبصورت ہوے، رستے دے جڑے اسٹیشن آن وہ بڑے پر رونق ہون، تے اتھے بڑے وڈے وڈے بازار لگے ہون، تے جیب دے کافی دھن سمپدا ہوئے تے بندے دا رکن نو جی کر جاندا ہے. پرماتما دا مارگ پر رونق اگر کوئی چل پے اگے ردیاں سدھیاں کراماتاں، پر مارگ دے کوئی رک جائے وہ سیاح نہیں. اس واسطے میرے پادشاہ نے کہہ دیتا ہے، سدھ ہوواں سدھ لائی رد آکھاں آؤ، گپت پرگٹ ہوئے بیساں لوک راکھے بھاؤ، مت دیکھ بھولا ویسرے تیرا چت نہ آوے نہ. متاں کدھرے نہ ردیاں سدھیاں نو ویکھ کے تو بھول جائے تے اتھے رک جائے، نہیں اگے چل. من تھوڑا اکاگر ہوندا ہے کسے منتر دے ردی سدھی ملدی ہے، اکثر اے یوگی اتھے رکے. انج کہہ لو اے مارگ دے پجاری سن پرماتما دے، پرماتما دے نہیں. اے رد سدھ دے پجاری سن، ایشور دے نہیں. اس واسطے گرو نانک نو جد 22-23 سال دی عمر دے گرو نانک دیو جی مہاراج ملدے نے انہاں نو، تے یوگیاں دی عمر کوئی 500 سال دا، کوئی 800 وریاں دا، کوئی 1200 سال دا. پرویٹے پیراں تلے آندے سن کئیاں دے، اینی لمبی عمر دے، کیونکہ سواساں نو روک کے بیٹھ دے سن پورا سال، تے سواس ہی نہیں چل دے، تے سواس ہی تے پونجی ہے، تے پونجی تے خرچ ہی نہیں کر دے سن، عمر ودھ جاندی سی. گرو نانک نو بالا کر کے بلاندے سن بچہ، سب سدھی منے بچاریا کیویں درسن ایو لےوے بالا. اے جڑا بچہ ہے، تے بچہ کر کے گرو نانک نو بلاندے سن بالا، آؤ بالا، آؤ بالا جی بیٹھ. بچہ ہوں 500 سال دی عمر تے 22 سال دی عمر تے آپ ہی بالا ہے، پر ہوں عمر ہی صرف ودھا لینی اور ہزار ہزار سال دی کر لینی، اگر زندگی دا یہی منورت ہے، ساگر دے ہزار ہزار سال دیاں مچھلیاں ہن بھی موجود نے، وہ یوگی ہو گئی ہیں، انہوں نے کوئی پرم آنند دی پراپتی ہو گئی. عمر درختاں دی بھی بہت وڈی ہے، 2500 سال دا کھڑا ہے درخت بودھ گیا دے چ، جہدے تھلے بیٹھ کے مہاتما بدھ نے تپسیا کیتی سی، جتھے اس نو گیان ہویا سی، وہ درخت موجود ہے 2500 سال پرانا. بابے دی بیر موجود ہے سلطان پور وچ. پچھلے سال جب میں درشن کرن گیا تے خون ٹپک رہا سی، تے میں گرنتھی صاحب تو پچھے تے خون لگتا ہے، تے میں اس طرح کدی درختاں تو ٹپکدا ہویا نہیں دیکھیا، اج تک نہیں دیکھیا. میرے خیال سنت بابا کرتار سنگھ جی بھی ہے گئے سن، تے میں ستے سدھ انہاں تو بھی پوچھیا سی جتھے تک مینوں یاد ہے. میں کہتے خون ہے، بالکل خون ہے. تو مینوں کہن لگے ہاں ڈاکٹر نے ٹیسٹ کیتا ہے، خون ہے. بالکل لیبورٹری دے چلے جا کے وہ پوری پڑچول کی، خون ہے. بیری دے چوں خون. کچھ درخت پرم پرکھا نال جڑے ہوئے نے، بوڑھ مہاتما بدھ نال جڑے ہوئے ہیں، ککر کریں یہ شری کرشن نال جڑے ہوئے نے. کدی بور مطالعہ کر کے ویکھنا، اے جڑا پپل ہے کچھ دیوی دیوتاواں نال سمبندت رکھدا ہے، بیریاں گرو گھر نال جڑی ہوئی ہیں. بابے بڈھے دی بیر، دکھ بنجنی بیر، لاچی بیر، سلطان پور دیا گردوارا، بابا بیر صاحب گردوارا بیر صاحب، بیریاں دا کوئی گرو اتہاس نال گرو گھر نال بہت لمبا چوڑا سمبند ہے. اور اسی طریقے نال میں ہور بھی کچھ درخت دیکھے نے جو دنیا دے باہر دے مہاپرشاں نال سمبندت نے. انہاں دا پچھوکڑ کی ہے کسے وقت ات میں پھر عرض کراں، لیکن ات میں عرض کراں بنسپتی دے جند جان ہے، بنسپتی دکھ سکھ محسوس کردی ہے. ایدے اتے صرف موسم دا ہی اثر نہیں، منکھ دے وچاراں دا بھی اثر ہے، ماحول دا بھی اثر ہے. تے مینوں اتھوں دے گرنتھی سنگھ نے دسیا سی سن 47 دے اس بیری دے چوں خون نکلیا سی، بڑا نکلیا سی. ਤੇ ਬੜੀ ਕਟਾ ਵੱਡੀ ਹੋਈ ਤੇ ਉਹਨਾਂ ਦਿਨਾਂ ਚ ਕਿਧਰੇ ਰੇਲਵੇ ਫਾਟਕ ਰੇਲਵੇ ਕ੍ਰਾਸਿੰਗ ਦੇ ਉੱਤੇ 35-40 ਸਿੰਘ ਜਿਹੜੇ ਮਾਰੇ ਗਏ ਸਨ ਉਹਨਾਂ ਦਿਨਾਂ ਚ ਤੇ ਖੂਨ ਨਿਕਲ ਰਿਹਾ ਸੀ ਤੇ ਕੱਲ ਮੈਨੂੰ ਕਿਸੇ ਸੱਜਣ ਨੇ ਦੱਸਿਆ ਉਹ ਫਿਰ ਨਿਕਲਦਾ ਪਿਆ ਤੇ ਉਹ ਕਾਗਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਉਸ ਖੂਨ ਨੂੰ ਧੱਬੇ ਲਵਾ ਕੇ ਨਾ ਮੈਨੂੰ ਆ ਕੇ ਦਿਖਾਇਆ ਉਹ ਫਿਰ ਕਾਫੀ ਨਿਕਲਿਆ ਸੰਕੇਤ ਨੇ ਇਸ਼ਾਰੇ ਨੇ ਕਈ ਦਫਾ ਮਨੁੱਖ ਨਹੀਂ ਸਮਝ ਸਕਦਾ ਦਰਖਤ ਸਮਝ ਜਾਂਦੇ ਬਨਸਪਤੀ ਸਮਝਦੀ ਬਨਸਪਤੀ ਨੂੰ ਬੋਧ ਹੋ ਜਾਂਦਾ ਬਨਸਪਤੀ ਨੂੰ ਜੋ ਹੈ ਪਤਾ ਚੱਲ ਜਾਂਦਾ ਖੈਰ ਗੱਲ ਲਮਕਾਈਏ ਨਾ ਮੁਖਤਸਰ ਅਰਜ਼ ਕਰੀਏ ਲੰਬੀ ਉਮਰ ਮਹਾਨ ਉਮਰ ਇਹਨਾਂ ਯੋਗੀਆਂ ਨੇ ਤੇ ਕਰ ਲਈ ਲੇਕਿਨ ਪਰਮ ਆਨੰਦ ਨਹੀਂ ਸੀ ਪਰਮ ਰਸ ਨਹੀਂ ਸੀ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਇਹ ਲਹਿਰ ਢਿੱਲੀ ਪਈ ਜਿਵੇਂ ਮਰਿਆਦਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਦੀ ਲਹਿਰ ਭਾਰਤ ਦੇ ਢਿੱਲੀ ਪੈ ਗਈ ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਦੀ ਲਹਿਰ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਮਿਟ ਗਈ ਹੁਣ ਕਿਸੇ ਨੂੰ ਇਹ ਦੁਰਾਚਾਰ ਚੰਗਾ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ ਪਾਰਲੀਮੈਂਟ ਦੇ ਵਿੱਚ ਵੀ ਜੋ ਹੈ ਆਵਾਜ਼ ਉੱਠ ਚੁੱਕੀ ਹੈ ਦੇਵਦਾਸੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਖਤਮ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਇਹ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦੀਆਂ ਨੱਚਦੀਆਂ ਹੋਈਆਂ ਟੱਪਦੀਆਂ ਹੋਈਆਂ ਇਹ ਦਿਵੇ ਸਵਾਵਾਂ ਨੇ ਔਰ ਇਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਮੰਦਰ ਬਦ ਅਖਲਾਕੀ ਦੇ ਅਖਾੜੇ ਬਣ ਜਾਂਦੇ ਨੇ ਔਰ ਪੁਜਾਰੀ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋ ਜਾਂਦੇ ਇਹ ਤੌਰ ਤਰੀਕੇ ਚੱਲੇ ਨੇ ਪਾਰਲੀਮੈਂਟ ਦੇ ਵਿੱਚ ਆਵਾਜ਼ ਉੱਠੀ ਹੈ ਤੋ ਉਹ ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਦੀ ਲਹਿਰ ਵੀ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਦੀ ਲਹਿਰ ਵੀ ਮਿਟ ਗਈ ਉਹਦੇ ਮਿਟਣ ਦੇ ਹੋਰ ਕਾਰਨਾਂ ਦੇ ਚੋਂ ਇੱਕ ਇਹ ਵੀ ਕਾਰਨ ਸੀ ਕਿ ਉਸ ਲਹਿਰ ਦੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਕਰਨ ਲਈ ਬੋਧੀਆਂ ਕੋਲ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ ਤਲਵਾਰ ਦੇ ਧਨੀਆਂ ਨੇ ਸ਼ਸਤਰਾਂ ਦੇ ਧਰਨੀਆਂ ਨੇ ਵੀ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮਾਰਿਆ ਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਆਪਣੇ ਡਿੰਬ ਤੇ ਪਖੰਡ ਨੇ ਵੀ ਮਾਰਿਆ ਲਹਿਰ ਮੱਠੀ ਪੈ ਗਈ ਯੋਗੀਆਂ ਦੀ ਲਹਿਰ ਚੱਲੀ ਬੜੇ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ਤੇ ਚੱਲੀ ਰਾਜੇ ਮਹਾਰਾਜੇ ਵੀ ਲਪੇਟਦੇ ਚ ਆਏ ਆਮ ਪ੍ਰਜਾ ਵੀ ਲਪੇਟਦੇ ਚ ਆਈ ਲੇਕਿਨ ਇਹ ਵੀ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ ਕਿਉਂਕਿ ਬੰਦੇ ਨੂੰ ਨਿਰੀ ਸਿੱਧੀ ਨਹੀਂ ਚੱਲਦੀ ਬੰਦੇ ਨੂੰ ਚਾਹੀਦੀ ਏ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਸਿਫਤ ਸਲਾਹ ਤੇ ਪਰਮ ਆਨੰਦ ਸਮਾਹ ਦੀ ਸਿਰਫ ਉਮਰ ਲੰਬੀ ਕਰ ਲੈਣਾ ਇਹ ਤੇ ਕੋਈ ਮੈਨੇ ਨਹੀਂ ਰੱਖਦਾ ਤੇ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਕਿ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸਾਹ ਸਿੱਧ ਸਾਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਅਚਿੰਤ ਕਰੇ ਜਿਸ ਦਾਤ ਅਚਨਚੇਤ ਉਹ ਜਿਹੜੀਆਂ ਦਾਤਾਂ ਦੇ ਰਿਹਾ ਬਸ ਇਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਹੋਰ ਕੀ ਚਾਹੀਦਾ ਪਵਨ ਵਗ ਰਹੀ ਹੈ ਸੂਰਜ ਦੀ ਰੋਸ਼ਨੀ ਪਈ ਮਿਲਦੀ ਹੈ ਵਗਦੇ ਹੋਏ ਦਰਿਆਵਾਂ ਚੋਂ ਜਲ ਪਿਆ ਮਿਲਦਾ ਰਿਜ਼ਕ ਪਿਆ ਮਿਲਦਾ ਕਰਾਮਾਤ ਨਹੀਂ ਤੇ ਹੋਰ ਕੀ ਤੈਨੂੰ ਬੱਚੇ ਮਿਲ ਗਏ ਪਤਨੀ ਮਿਲ ਗਈ ਪਤੀ ਮਿਲ ਗਿਆ ਭਰਾ ਮਿਲ ਗਏ ਸੰਬੰਧੀ ਮਿਲ ਗਏ ਦਾਤਾਂ ਇਹ ਕਰਾਮਾਤ ਨਹੀਂ ਤੇ ਹੋਰ ਕੀ ਹੋਰ ਤੈਨੂੰ ਕਿਹੜੀ ਕਰਾਮਾਤ ਚਾਹੀਦੀ ਇੱਕ ਇੱਕ ਚੀਜ਼ ਇੱਥੇ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਇੱਕ ਇੱਕ ਦਾਤ ਦਾ ਇੱਥੇ ਕੋਈ ਜੋ ਹੈ ਮੁੱਲ ਨਹੀਂ ਸਾਹ ਸਿੱਧ ਸਾਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਅਚਿੰਤ ਕਰੇ ਜਿਸ ਦਾ ਜਿਹੜੀ ਵਸਤੂ ਉਹ ਦਾਤਾ ਅਚਨਚੇਤ ਝੋਲੀ ਚ ਪਾ ਦੇਵੇ ਬਸ ਇਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਹੋਰ ਕੋਈ ਕਰਾਮਾਤ ਨਹੀਂ ਮੁਕਤਸਰ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਲਮਕਾਵਾਂ ਨਾ ਯੋਗੀਆਂ ਦੀ ਲਹਿਰ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ ਇਹਨਾਂ ਕਰਾਮਾਤਾਂ ਦੇ ਚ ਪਹਿਲੇ ਲੋਕੀ ਫਸੇ ਰਹੇ ਪਰ ਦੇਖਿਆ ਕਰਤੇ ਤੋਂ ਦੂਰ ਆ ਕ੍ਰਿਤ ਨਾਲ ਜੁੜ ਗਏ ਪਦਾਰਥ ਨਾਲ ਜੁੜ ਗਏ ਪਰਮਾਤਮਾ ਤੇ ਦੂਰ ਪਦਾਰਥਾਂ ਦੇ ਸੁੱਖਾਂ ਨਾਲ ਜੁੜ ਗਏ ਸਮਾਧੀ ਦਾ ਪਰਮ ਆਨੰਦ ਤੇ ਦੂਰ ਯੋਗ ਮਤ ਦੀ ਲਹਿਰ ਵੀ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ ਚ ਭਗਤੀ ਦੀ ਲਹਿਰ ਚੱਲੀ ਤੇ ਇਸ ਲਹਿਰ ਦੇ ਬਾਨੀ ਸਨ ਭਗਤ ਕਬੀਰ ਔਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸਨ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਨਾਮਦੇਵ ਪੂਰਬੀ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਕਬੀਰ ਨੇ ਬੇੜਾ ਚੁੱਕਿਆ ਦਕਸ਼ਣ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਨਾਮਦੇਵ ਨੇ ਭਾਰਤ ਦੇ ਕੋਣੇ ਕੋਣੇ ਵਿੱਚ ਭਗਤ ਪੈਦਾ ਹੋਏ ਭਗਤਾਂ ਦੀ ਬਕਾਇਦਾ ਇੱਕ ਲਹਿਰ ਚੱਲੀ ਇਸ ਲਹਿਰ ਦੀ ਲਪੇਟ ਦੇ ਵਿੱਚ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਅੱਧੀ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਦੁਨੀਆ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੀ ਆ ਗਈ ਲੋਕਾਂ ਦਾ ਭਗਤੀ ਭਾਵ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੋ ਗਿਆ ਛੱਡੋ ਯੋਗੀਆਂ ਦੇ ਕਰਮ ਕਾਂਡ ਛੱਡੋ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਦੀ ਸਾਧਨਾ ਛੱਡੋ ਉਹ ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਦੀ ਰਾਸ ਲੀਲਾ ਛੱਡੋ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੀ ਉਹ ਕੋਰੀ ਮਰਿਆਦਾ ਜਿਹਦੇ ਚ ਦੁੱਖ ਹੀ ਦੁੱਖ ਹੈ ਭਗਤੀ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਭਗਤੀ ਕਰੋ ਗੀਤ ਗਾਓ ਪਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਇਹ ਲਹਿਰ ਵੀ ਠੰਡੀ ਪਈ ਇਸ ਦੇ ਠੰਡੇ ਆਉਣ ਦੇ ਦੋ ਕਾਰਨ ਇੱਕ ਤੇ ਭਗਤੀ ਦੀ ਲਹਿਰ ਦੇ ਚ 99% ਉਹ ਭਗਤ ਆਏ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਸ ਦੇਸ਼ ਦਾ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਸਮਾਜ ਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਦਿੱਤੇ ਹੋਏ ਸੰਸਕਾਰ ਸ਼ੂਦਰ ਕਹਿੰਦੇ ਸਨ ਤੋ ਸਵਰਨ ਜਾਤੀ ਦੇ ਜਿਹੜੇ ਲੋਕ ਸਨ ਉੱਚੇ ਉਹ ਇਹਨਾਂ ਦੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਬੈਠਣ ਤੋਂ ਇਨਕਾਰੀ ਹੋ ਗਏ ਇਸ ਵਾਸਤੇ ਜਿਤਨੇ ਜੁਲਾਹੇ ਸਨ ਉਹ ਤੇ ਕਬੀਰ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਗਏ ਬਾਕੀ ਨਹੀਂ جتنے نائی سن وہ سین دے آلے دوالے کٹھے ہو گئے باقی نہیں جتنے چمار سن انہوں نے رودس نو سنت تے گرو کر کے من لیا باقی اس دے آلے دوالے نہ آ سکے جتنے چھیمبے سن وہ نام دیو دے آلے دوالے کھڑے ہو گئے میں تھے چنڈی گڑھ دیکھے ایک نام دیو بھون تے بیٹھے سارے گرو کے سکھ سن میں گل کی ہے کہنے لگے یہ چھیمبے سن پیچھے کپڑے چمبے آدھے سن تو انہوں نے ہوں نام دیو بھون بنا لیا گردوارے کی تھان سے نام دیو بھون ساؤتھ ہال یو کے میں دیکھا انہوں نے گردوارا گرو روی داس کر کے بنا پرکاش گرو گرنتھ صاحب کا گردوارا گرو روی داس میں کہ اس نام کی کس طرح لوڑ پی گئی کہنے لگے سارے چمار میں کہ اتنے بھی آ کے جی چماری کا لقب جڑیا یہاں کے نام ہٹ نہیں سکے دتے براہمنوں کے سنسکار نہیں مٹے موجود اور یہ سنسکار اتنے پربل سن کہ صرف جلاہے ہی کبیر کے آلے دوالے کٹھے ہوئے باقی نہیں باقی آئے تو دور دور رہے نیڑے نہیں ہوئے نیڑے جلاہے ہوئے رودس دے دور ہی رہے براہمن کھتری ویش نیڑے گئے تو چمار گئے گستاخی معاف اے بھگت اے لہر ایک تے ناکام ہوئی اس کارن کر کے کہ دیش دیاں سرن جاتیاں انہاں دے نیڑے نہ آئیاں انہاں تو آتمک آنند دیاں لہراں نہ پراپت کیتیاں تے دوجا بھگتی بڑی پربل سی شکتی نہیں سی اندرونی طاقت سی بیرونی نہیں سی تو جیسے بودھی مٹ گئے بھگتی دی لہر بھی ٹھنڈی پئی ادھر بھگتاں دی لہر ٹھنڈی پئی اکال پورخ رحمت دے گھر آ کے اس روح زمین دے گرو نانک نو بھیجتے ہیں انہوں نے سکھی دی لہر چلائی مریادا پرشوتم دی لہر لیلا پرشوتم دی لہر اور بودھیاں دی لہر جوگیاں دی لہر بھگتاں دی لہر تو بعد اس دیش دے لہر چلی سکھی دی جگن ناتھ پوری تو بھی لوکی آؤ سن بدر تو بھی لوکی آؤ سن گرو نانک گرو گوبند سنگھ جی مہاراج کا اتنا پرتاپ دیش دے کونے کونے تو ستگر دے چرنا شردالو پہنچتے سن آسام بنگال بنگلہ دیش دے چی گرو تیگ بہادر صاحب جی مہاراج دے استھان رہ گئے نے بنگال تک سی گرو کی سکھی بدر کرناٹکا کتھے تک سی سکھی نانک جھیرا موجود ہے اور اتھوں دے سکھ اتھے آؤں دے سن سارا ہندوستان سکھی دی لپیٹ دے چایا تو ہوں میں دو شبد کہنا وہ بھاوے تھوں نہ چنگے لگن وہ گل وکری کہنے کا تو مینو حق ہے نا یہ گل وکری ہے کوئی سہمت ہوئے نہ سہمت ہوئے گرو نے کھل پہ دیتی ہر ایک مریادا پرشوتم دی لہر اس دیش دے مر چکی ہے اور اتوں ہی غلط ثابت ہو جاندی اگر ہوں کوئی پڑوسی لاچن لا دے تو کوئی اپنی پتنی نو گھروں کڈن نو راضی نہیں ٹھیک ہے تو دھوبی دے کہنے تے کڈ سکدا ہے اسی یہ انرتھ نہیں کر سکتے تو ایک براہمن دی سفارش دے نال اور وہ دی فریاد دے نال شمبوک نو پھانسی تے چاڑھ سکتا ہے موجودہ ودھان نہیں چاڑھتا رام راج نو کس طرح لاگو کرو گے وہ لہراں ختم کرشن دیا لہراں ختم مٹ گئیاں یوگیاں دیا اور بودیاں دی لہراں ختم مٹ گئیاں نہیں پن پئی اور بھگتاں دی لہر جڑی سی گستاخی معاف وہ بھی قریبن قریبن سمچے دیش دے نیست و نابود جلاہے بہت نے انہاں جلاہیاں دے ہوں تھانوں کبیر دی روح نہیں ملے گی چھیمبے بہت نے انہاں دے ہوں تھانوں کوئی نام دے اُتے درشن نہیں آن گے چوک دے گنڈن والے جتیاں چمار بہتے نے پر تسی آکھو کوئی رودس دی جھلک ملے نہیں اے گل نہیں ہجامتاں کردے نائی بتھیرے ملن گے پر تسی آکھو ہوں یہ کوئی سین بیٹھا ہوئے نہیں یہ گل نہیں لہر ٹھنڈی پی گئی ختم ہو گئی بالکل ختم ہو گئی سکھی دی لہر چلی پر ہوں میں آکھاں یہ لہر مٹی تے نہیں اور مٹ بھی نہیں سکتی کارن اس لہر نو سرجیت رکھن لئی گروہاں نے اپنا خون ڈولیا نرف زبانی بول نہیں بولے پر یہ لہر ٹھنڈی پی ہے مری نہیں ٹھنڈی پئی ہے ٹھنڈی کیوں پئی ہے اس واسطے کہ جڑے مدعی نے اس لہر نو اگاں ودا دے وہ کورے راجنیتک بن گئے پھوکے راجنیتک بن گئے 90 تو لے کے 95 فیصدی گردواریاں تے چھا گئے او بندے جا جنہاں نوں پارلیمنٹ وچ کرسی چاہیدی سی گربانی دا پرچار کرن دی کوئی سپیٹ نہیں کوئی جذبہ نہیں کوئی شردہ نہیں کوئی بھاونا نہیں جنہاں نوں اسمبلی ہال تک پہنچنا سی پارلیمنٹ تک پہنچنا سی ہندوستان دے سارے گردواریاں نوں انہاں نے جفے مار لے جنہاں نے گرو تک پہنچنا سی اس طرح دے بندیاں دے ہتھاں وچ گردوارے نہیں سن جنہاں نے صرف پارلیمنٹ تک پہنچنا جنہاں نے صرف اسمبلی ہال تک پہنچنا ایک مشنری ہون دے ناطے تھانوں احساس کرا دینا میرا فرض ہے کہ اس دی سدائی کرنا تھوڑا تے میرا یہ دوجا فرض ہے میں سدائی کرا میرا فرض ہے تسی سدائی کرو تھوڑا فرض ہے کہہ دینا میرا فرض ہے چونکہ میں قوم دا مشنری ہاں وقتا یہ ڈیوٹی ہے یہ میرا کم ہے یہ میرا دھندا ہے مورخ کار لایا سدگر نے اسے کم لایا تو یہ کام اپنے ڈنگ نال کرنا ہے تو میں عرض کرا میں جتھے جتھے گھوم پھر کے دیکھیا گردواریاں دی مکھی دی کوشش کیویں پہنچی ہے ستاداریاں دی کوٹھی تک کیویں گرو تک پہنچی ہے اس ڈنگ دی کوشش نہ ہوئی کیتی نہیں بالکل نہیں کیتی یہ لہر ٹھنڈی پی گئی تے ہن گردوارے دا پردھان دا نام لئیے تے پردھان نام لیندے ہیں کوئی گرسکھ یاد نہیں آؤں گا نہیں یاد آئے گا کوئی ایم ایل اے ہوئے گا کوئی پارلیمنٹ دے بوئے کھڑکان والا ہوئے گا اور کی ہے گردوارے دا سکتر ہے جی تو فوراً پتہ چل جاندہ ہے ٹھیک ہے کوئی ستاداریاں دی کوٹھی دی پرکرما کردا ہوئے گا اور کی اور کو تو کچھ نہیں اور کی ہے اور اس سکتر کول کی ہے اور اس پردھان دے کول کی ہے تے بھائی صاحب بھائی گرداس جی نوں وی کچھ دس پیا سی کہ شاید وقتی طور پہ یہ لہر ٹھنڈی پہ انہوں نے سویہ اچارن کیتا ہے وہ بھی میں تھوانوں سرون کرا دیا پاویں سما کافی ہو رہا ہے اندروں پاویں شریر تے گلا نہ بھی اجازت دے رہا ہے تے نال دے سہیوگی حمایتی ہمدرد بھی کہندے نے بہتا سما نہ لو پر اج دیوالی دا تہوار ہے تھوڑی جی پڑاس میں کڈ لاں میں خاما خواہ جو ہے میں اندر رکھ کے لے جاواں وہ گل جو ہے ٹھیک نہیں ہوئے بھائی صاحب بھائی گرداس جی کہندے نے کہ میں ایک کسان نو ویکھیا وہ چندن دیاں لکڑاں انہاں نوں کٹ کٹ کے تے کھیتی دے آلے دوالے واڑ لا رہا سی چندن بڑی قیمتی لکڑ جڑا چندن تھوں آم بازار چ ملتا ہے نقلی چندن باون چندن نہیں وہ تو میں دیکھا ہے سینکڑے روپے کلو کے حساب نال تول کے بکتا ہے جڑا آسام دے میسور دے باغات دے چو تو بڑا قیمتی ہے بہت مہنگا ہے بہت مہنگا ہے چندن دی لکڑ یہ تھوڑے جہاں بوٹے میں اندور دے ایک باغ دیکھے سن مہاراجے دے محل دے دو لگے ہوئے سن چھوٹے چھوٹے بھائی صاحب کہنے چندن کی بار جیسے دیجیت ببور درم کنچن سپٹ مد کانچ گرہ راکھی بھائی صاحب کہنے کسان نو جد میں دیکھیا کہ چاروں پاسے چندن دی واڑ لا رہا سی تے مینوں پوچھنا پیا اندر تو بویا کی ہے اینی قیمتی لکڑ اے چندن اے ہزاراں روپے مل بکن والا تو چاروں پاسے اس دی واڑ پیا لینا ہے پہلے اندر دس تو کیسر بیجیا کی بیجیا آخر اندر ہے کی آخر لگا اندر تے ککرا دے بوٹے لائے نے تے ککرا دے بوٹیاں دے آلے دوالے چندن دی واڑ چندن کی بار جیسے دیجیت ببور درم کنچن سپٹ مد کانچ گرہ راکھی ہے بھائی صاحب کہنے پھر میں ایک ہور کرامات ویکھی اس بندے دے گھر دے بکسا سی سونے دا سونے دا سونے دی تجوری کون بناندا ہے سیف تے آخر لوہے دی بنے گی نا تجوری تے لوہے دی بنے گی انہیں سونے دی بنائی بکسا بہت وڈا تے بھائی جی کہنے میں اس کو پوچھا جی تو بکسا سونے دا بنایا یہ ہیرے رکھے نے پنے نیلم کہندا نہیں کچ تے پتھر رکھے کنچن سپٹ مد کانچ گرہ راکھی سونے دے بکسے دے کچھ تے پتھر تے چندن دی واڑ ککراں دے آلے دوالے ਤੇ ਭਾਈ ਜੀ ਤੋਂ ਪੁੱਛੀ ਤੁਸੀਂ ਕਹਿਣਾ ਕੀ ਚਾਹੁੰਦੇ ਹੋ? ਸਾਧਨ ਦੁਰਾਏ ਕੇ ਅਸਾਧ ਅਪਰਾਧ ਕਰੇ, ਉਲਟਾ ਹੀ ਚਾਲ ਕਲੀ ਕਾਲ ਬ੍ਰਹਮ ਪਾਖੀਏ। ਇਸ ਕਲਯੁਗ ਦੇ ਜਿਸ ਮੌਜੂਦਾ ਦੌਰ ਦੇ ਚ ਉਲਟੀ ਚਾਲ ਕੀ, ਜਿਹਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਬਿਲਕੁਲ ਕਿੱਕਰਾਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਵਿਕਾਰੀ, ਲੋਭੀ, ਹੰਕਾਰੀ, ਐਸਾ ਕਿ